प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲ ಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्तिरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज बुधवार, अधिक ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी अर्थात 20 मे 2026। आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र आणि त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र। महाराजा मल्हारराव होळकर यांचा आज पुण्यदिन आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांचं विशेष महत्व आहे. हिंदू धर्मात मानवी देहावर जन्मापूर्वी आणि जन्मानंतरच्या निरनिराळ्या अवस्थेमध्ये 16 संस्कार सांगितले आहेत. ते 16 संस्कार कुठले ते जाणून घेऊयात. पहिला आहे गर्भाधान विधी, दुसरा पुंसवन, तिसरा सिम्मतोन्नयन, चौथा विष्णू बली, पाचवा जातकर्म, सहावा संस्कार आहे नामकरण, सातवा निष्क्रमण, आठवा अन्नप्राशन, नववा चुडाकर्म, दहावा संस्कार आहे उपनयन, अकरावा संस्कार आहे महानामनी, बारावा महाव्रत, तेरावा उपनिषद व्रत, चौदावा गोदान, पंधरावा समावर्तन आणि सोळावा विवाह संस्कार. संहिता, ब्राह्मण ग्रंथ, श्रोतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र, निबंध ग्रंथ, प्रकरण ग्रंथ, प्रयोग ग्रंथ या सर्वांची या संस्कारांना मान्यता आणि सहमती आहे. वैदिक परंपरेप्रमाणे हे संस्कार गर्भाधानापासून सुरू होतात आणि विवाह संस्कारापाशी येऊन संपतात. या संदर्भातला एक श्लोक आहे तो असा आहे, गर्भाधानो पुसंवन सिम्मंतो वैष्णवो बलिही जातकम नाम निष्क्रामोन्न प्राशनम चोलकर्म च उपनीती महानामनी महाव्रतमनुत्तमम उपनिषच्च गोदानम समावर्तनमेव च विवाहश्चेति संस्कारः षोडशैताः प्रकीर्तिताः. हे 16 संस्कार म्हणजे नुसतंच कर्मकांड नसून त्याला अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अधिष्ठान आहे. या 16 संस्कारांचा उद्देश मानवी जीवनाला अधिकाधिक उत्तमोत्तम पैलू पाडणं हा आहे. संस्कार हे मनाची ठेवण एका विवक्षित प्रकाराची बनवण्यासाठी सहाय्य करतात. मनाची ठेवण आणि ध्येयरूप उद्दिष्ट यात मानसशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. प्रत्येक व्यक्ती या 16 संस्कारांनी युक्त करून संपूर्ण समाज हा उन्नत अवस्थेत नेणं हे या संस्कारांचं उद्दिष्ट आहे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 20 मे. भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. दुःखाचं मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर. रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख. कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला. जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती रामराया विण समाधानाला न देती. जे जे वैभव जगती ते ते आले हाती, वाया सर्व जाते हाती न येता रघुपती. परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण. काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार, हा झाला त्याचाच विस्तार. तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले. काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती. म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही. व्यवहार सद्वासना सदाचरण, लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन, सर्व काही रामाविण वाटे शून्य. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती, सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती. प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा, तोच प्रपंची सुखी जाणा. प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडोनी साचे. भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे. मी करता नव्हे जाणून करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. कली जेथे शिरला त्याने राम दूर केला. भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून. हेच प्रापंचिकास मुख्य साधन. करता मी नव्हे करता राम, ही मनात जाणून खूण. करावा व्यवहार जतन रामा परते हित, मानी त्याचा होई घात. जो वर करता मी हे ध्यानी, तो वर मन न लागले राघव चरणी. मीपणा टाकावा अभिमान सोडावा, सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा. ज्याने केले सर्वच रामास अर्पण, तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न भावे आपण धनी, करता राम जाणून मनी. राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. म्हणून रामास भावे अनन्य शरण, दुःख दूर भावयास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा, ज्याने जोडला राम राणा. ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्री स्वामी समर्थ। खरं तर शेतकरी अस्वस्थ झाला होता। केवळ बैल गेला नव्हता, तर पूर्वजन्मातली हरिणीच्या रूपातली आपली माता गेली हे दुःख शेतकऱ्याला असह्य झालं होतं। इतकं की हरणाच्या पाडसासारखा तो सैरभैर झाला होता। स्वामींच्या भोवती घोटाळत होता। स्वामींच्या ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्या ह्या भक्ताला सुद्धा मोक्ष हवा आहे। परंतु शेतकऱ्याची वेळ अजून आली नव्हती। शेतकरी सतत विनवत होता की स्वामी, मला सुद्धा मुक्त करा, मला मोक्षाच्या वाटेवर नेऊन सोडा। स्वामींनी शेतकऱ्याच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवला, त्याला जवळ घेतलं। शेतकऱ्याला खूप बरं वाटलं, त्याचा ऊर भरून आला। स्वामी त्याला म्हणू लागले, माझ्या परमभक्ता, तुझा बैल मुक्त झाला, तुझ्या मुक्तीच्या क्षणाला अजून खूप वेळ आहे। तुझी भक्ती पाहून मी तुला आशीर्वाद देतो, तुला ह्यापुढे काहीही कमी पडणार नाही। लवकरच मी मंगळवेढ्यात येईन, मी काही काळ तिथेच राहणार आहे, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, माझं तुझ्यावर लक्ष आहे। शेतावर जा, अन्नधान्य पिकव आणि हे अन्नधान्य गोरगरिबांना वाटून टाक। उर्वरित आयुष्य लोकसेवेत घालव, त्यात तुझं कल्याण आहे हे तू लक्षात ठेव। रोज संध्याकाळी मजपाशी ये, मी तुझी वाट पाहतो आहे एवढं तू लक्षात ठेव। स्वामी शेतकऱ्याशी मोठ्या प्रेमाने बोलत होते आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते। शेतकऱ्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो घराकडे निघाला। रात्र पडली होती, रस्ता पायाखालचा होता। शेतकऱ्याला जाणवत होतं की प्रकाशाचा एक ठिपका आपल्या पुढे पुढे सरकतो आहे आणि पायाखालची वाट आपोआप उजळून निघत आहे। स्वामी आपल्याबरोबर गावच्या वेशीपर्यंत प्रकाशरूपाने येत आहेत हे शेतकऱ्याच्या लक्षात आलं। शेतकरी स्वामी विचारांनी भारावून गेला। त्याच्या मुखातून स्वामींचं नाव सतत पाझरायला लागलं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींनी आपल्या प्रत्येक भक्ताला दिलासा दिला की तू फक्त माझ्या चिंतनात गर्क राहा, तुझा योगक्षेम मी चालवीन, तू कसलीही काळजी करू नकोस। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही एक कायम लक्षात ठेवा की अंधार भरल्या रस्त्यावरून चालत असताना शेतकऱ्याच्या पुढे पुढे प्रकाशाचा एक तेजस्वी ठिपका जो चालला होता, त्याप्रमाणे स्वामी आपल्याबरोबर सदैव प्रकाशाचं रूप घेऊन चालतच असतात। इतकं की आपलं प्रत्येक पाऊल त्यांनी उजळून टाकलेल्या वाटेवरच पडत असतं। स्वामी केवळ आपली वाट उजळून टाकत नाहीत, तर आपलं

आयुष्य सुख समाधानाने उजळून टाकतात. त्यासाठी आपण फक्त एकच करायचं, त्यांचं अखंड नामस्मरण करायचं, त्यांच्या जपात रममाण व्हायचं, त्यांच्याच स्नेह भरल्या नजरेत विरघळून जायचं. स्वामी आपलेच आहेत ही खूणगाठ कधी विसरायची नाही. स्वामींच्या मठात रोज जाऊन त्यांचं दर्शन घेत संवाद साधला तर स्वामी आपल्या सोबत आहेत ह्याची आपल्याला खात्री पटते.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोतेहो अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

0: अधिक मास पोथी अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः।
1: श्री कृष्ण धर्मराजाला म्हणाले,
0: मी तुम्हाला पूर्वीचा इतिहास सांगतो। ही पांचाली तुमची पत्नी पूर्वजन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती। तिच्या जन्मवेळी तिची माता मरण पावली। पित्याने तिचं प्रेमाने पोषण केलं। तिला त्याने पुष्कळ विद्या शिकवून चतुर केलं। ती वयात आल्यावर इतर स्त्रियांची लग्न झालेली पाहून आपलंही लग्न व्हावं असं तिला फार वाटू लागलं। मेधावी पुष्कळ दिवस वर संशोधनासाठी हिंडला, पण कुठेही जुळलं नाही। तो खूप थकला आणि एके दिवशी अशक्तपणामुळे मूर्छित पडला आणि मरण पावला। मरताना त्याने विष्णूचं स्मरण केल्यामुळे तो वैकुंठात गेला। मुलीने इकडे खूप विलाप केला। तिचं रडणं ऐकून आसपासचे कित्येक लोक तिची करुणा येऊन तिथे आले आणि सर्वांनी मिळून तिचं सांत्वन केलं आणि मेधावीच्या प्रेताचं दहन केलं। मुलगी एकटीच राहू लागली। काही दिवसांनी तिथे दुर्वास मुनी आले। धर्मा, ह्या दुर्वासांनीच कुंतीला तुझ्या मातेला देवांना आवाहन करण्याचे मंत्र दिले होते। हे फार ज्ञानी आणि शीघ्रकोपीही आहेत। ते दीर्घायुषी आहेत। माझ्या बाबतीत त्यांची एक कथा सांगतो। ते माझ्याकडे आले आणि मला आणि रुक्मिणीला त्यांनी घोड्यांप्रमाणे रथाला जोडलं आणि ते रथात बसले आणि आम्हाला रथ ओढायची आज्ञा केली। आम्ही रथ ओढू लागलो। रुक्मिणीला खूप तहान लागली। तेव्हा तिची दया येऊन मी माझ्या पायाने भूमीला दाब दिला आणि गंगा उत्पन्न केली। रुक्मिणीच्या तोंडामध्ये गंगेची धार पडली। त्याचाच राग दुर्वासांना आला आणि त्यांनी आम्हाला शाप दिला। माझी मर्यादा राखली नाहीस, पत्नीचे लाड करतोस, तुझा आणि पत्नीचा घोर वियोग होईल। रामावतारात हा शाप भोगावा लागला। हे दुर्वास मुनी त्या कन्येच्या घरी आले। तिने त्यांचा पाहुणचार केला, आपली ओळख सांगितली आणि त्यांनी म्हटलं, मेधावी ऋषी धार्मिक आणि तू त्यांची कन्या ज्ञानी आणि व्रतस्थ आहेस। कैलासाहून बद्रिकाश्रमात जाताना तुला भेटून जावं म्हणून आलो। तुझं कल्याण असो। तेव्हा ती कन्या म्हणाली, आपल्या आगमनाने आणि दर्शनाने माझं हितच होणार ह्यात शंका नाही, पण माझं लग्न होत नाही म्हणून मी फार दुःखात आहे। मला जगावंसं वाटत नाही। माझं दुःख दूर करता येईल का? आपण कृपा कराल का? मला उत्तम वर मिळावा म्हणून मी काय करू? असं बोलून ती उदासपणे स्वस्थ राहिली।

दर्शन सहज मज लागी लाभले, याणे माझी व्रतदानादिक कर्मे सफळ झाली सकळिक, आणि हा जन्माचे सार्थक।

द्विज बाळे तुवा सर्वोत्तम आचरिले पितयाचे कुळ उद्धरिले यात संशय नसेची मेधावी ऋषींची तपश्चर्या अनुपम असे म्हणोनिया तियेचे फळ तू सुशीला तनया झाली सहेची असे पै कैलासाहूनी येत असता

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण चौथा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, रोज केळीच्या पानावर फक्त सौम्य अन्न जसं भात भाजी आमटी पोळी किंवा भाकरी लिंबू वरण मीठ इत्यादी घ्यावं, मासांती द्विजाला भोजन द्यावं आणि त्याला यथाशक्ती दक्षिणा द्यावी. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे दादा सबनीस यांचं आणि स्वर आहे मुग्धा बापट आणि सहकारी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण ग्रंथराज दासबोध पाहतो आहोत. दशक दुसरा समास नवमा घेणार आहोत. मागच्या समासात समर्थ सांगून गेले, ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्रांपाशी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप. महत्वाची ओळी आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा समास जो घेतलेला आहे तो विरक्त लक्षणांचा समास घेतला. वस्तुतः हे गुण सर्वांपाशी थोड्याफार प्रमाणात असावेत, परंतु इथं जो विरक्त पुरुष त्याचं वर्णन समर्थाने केलेलं आहे, हा नुसता संसारातल्या अशाश्वतेबद्दल, या संसारामध्ये कुठलीही गोष्ट शाश्वत नाही हे लक्षात आल्यामुळे जे वैराग्य प्राप्त होतं आणि तो एकांतात जाऊन राहतो, असा विरक्त पुरुष इथं अभिप्रेत नाहीये. तर ज्याला हे सगळं ज्ञान लक्षात आलेलं आहे, साधनेने त्याने अनुभव घेतलेला आहे, आणि असा पूर्ण झालेला महापुरुष केवळ एकांतात न राहता इतर मंडळींनाही त्या मार्गाची ओळख करून द्यावी, त्या मार्गावरून चाललेला दाखवावं, शिकवावं, आणि जीव खऱ्या अर्थाने कृतार्थ होऊन जावा यासाठी काय करावं, आणि पर्यायाने प्रत्येक जीवाची कृतार्थता असते, त्याच्या जोडीनं समाजही तसा बनत असतो, देशही तसा बनत असतो. त्यामुळे देशाचा विचार करणारे, समाजाचा विचार करणारे समर्थांसके महापुरुष ही लक्षणं मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतायत की ज्या योगे वाचणाराने ती लक्षणं अंगी बाणवावी. म्हणून इथं विरक्त लक्षणं सांगताना देखील प्रत्येक लक्षण महत्वाचं आहे, ते आपण लक्षात घेऊया. डोळ्यासमोर समर्थांसारखा महापुरुष ठेवूया आणि ही लक्षणं त्यांना कशी लागतात ते बघूया. किंवा जी जी मंडळी अशी पूर्ण बोधावर गेली आणि लोकांकरता काम करतायत, ते आपण डोळ्यासमोर ठेवूया. इथं समर्थ म्हणतात, ऐका विरक्तांची लक्षणे की विरक्त असावे कोण्या गुणे. विरक्त कुणाला म्हणायचं? नुसते भगवे कपडे घातले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, टिळा माळा केल्या, कुठतरी जाऊन अरण्यात कसं तरी खातोय, कसं तरी वागतोय, कुठतरी बसतोय, म्हणजे त्याला विरक्त म्हणायचं नाहीये. अंतःकरणातून विरक्ती अपेक्षित आहे आणि ती ही बोधानी आलेली विरक्ती पाहिजे आहे. नाही तर राग रागे निघून गेला तेथे भांडव भांडवची गेला असं उपयोगी नाही आहे. तो ज्ञान समजून निघून गेला, ज्ञान झालं पाहिजे, आणि मग लोकांच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करण्याची, राष्ट्र प्रपंच जसा समर्थाने केला अशा तऱ्हेचं थोडंफार काम करावं म्हणून जो करत असतो तो. असे गुण असल्यानंतर काय होतं? जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी असे. समर्थ म्हणतात हे गुण आले किंवा अशी विरक्तीची ही लक्षणं दिसली म्हणजे त्याच्यामध्ये योग्याचं सामर्थ्य बांधत. योगी याचा अर्थ देखील आपण नीट लक्षात घेऊया. एखादी व्यक्ती ध्यानाला बसायला लागली म्हणजे लगेच ती योगी होत नाही, ती योगाची साधना करायला लागलेली आहे. शाळेमध्ये एखाद्या मुलाला घातलं म्हणजे अजून तो पूर्ण झालेला नाही, आत्ता कुठं धुळाक्षर गमवणं काढायला लागलेला आहे. एखाद्या मुलाने मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली की लोक त्याला डॉक्टर म्हणायला लागतात, तथापि अजून तो डॉक्टर झालेलाच नसतो, फक्त आत्ता कुठं त्यांनी प्रवेश घेतलेला असतो. तसं योगी ह्याचा अर्थ सुरुवात करणारा योगी, इथंपासून ज्याचं जीवशिवाशी ऐक्य साधलेलं आहे असा योगी महापुरुष. इथपर्यंत अनेक अंगाने योगी हा शब्द वापरला जातो. इथं पुन्हा समर्थ म्हणतात, जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करता महिमा चढे विरक्तांची. ह्या विरक्ताची सत्कीर्ती वाढते. रावणाची देखील कीर्ती झाली पण ती अपकीर्ती होती, सत्कीर्ती नव्हती. आज देखील वर्तमानपत्रात अनेकांचे फोटो छापून येतात, नावं येतात, ती सत्कीर्ती नसते, अपकीर्ती असते. गुन्हेगारांचे देखील फोटो येतात आणि येन केन प्रकारेन प्रसिद्ध पुरुषो भवे असं म्हणणारी मंडळी पुष्कळ वेळा फोटो छापून यावेत म्हणून काही काही गोष्टी करत असतात. असं इथं अभिप्रेत नाही, सत्कीर्ती पाहिजे आहे. आणि जेणे सार्थकता घडे, ज्या गोष्टीमुळे जीवनाचं सार्थक होतं आणि विरक्ताला महिमा चढे, मोठेपण सहज प्राप्त होतो. पण मोठेपण प्राप्त व्हावं म्हणून काही करायचं नसतं, त्याच्या करण्याने मोठेपणा लोक त्याला देत असतात. आणि ते लोक मोठेपणा देत असताना देखील त्या मोठेपणाचं आपल्याला कुठेही स्पर्श होऊ न देणं याविषयी सावधपणा बाळगणारा असा तो विरक्त पुरुष असतो. या दोन्ही मधला फरक फार आपण लक्षात घेतला पाहिजे. आणखीन काय होतं? जेणे परमार्थ फावे. परमार्थ फावला पाहिजे, समजला पाहिजे, आवडला पाहिजे, त्या मार्गाने जावंसं वाटलं पाहिजे.
त्याच्यासाठी परमार्थाचं नेमकं ग्रहण झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय वाचावं ते कळलं पाहिजे. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्यासारखे जे ग्रंथ आहेत ते शुद्ध परमार्थ सांगतात, काय करायला पाहिजे ते सांगतात, आपण कुठं आहोत त्याची जाणीव करून देतात, आपल्याला कुठं पोहोचायचं आहे तेही सांगतात, आणि त्यासाठी मार्ग कोणता आहे, त्याच्यात अडचणी काय येणार आहेत, पथ्य कोणती पाळली पाहिजे, हे सर्व गोष्टी सांगतात. जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे. प्रत्येकाचं स्वरूप मुळात आनंद रूप आहे, पण झाकोळलं गेलेलं आहे. तो आनंद त्याला प्राप्त झाला पाहिजे आणि तो दिवसेदिवस वर्धिष्णू झाला पाहिजे. जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित. समर्थाने पुन्हा पुन्हा भर याच्यावर दिलाय की नुसती विरक्ती उपयोगी नाही, विवेकासहित वैराग्य पाहिजे. आणि नुसता विवेक उपयोगी नाही, नाही तर आराम खुर्चीवर सोफ्यावर पडलेले आहेत आणि आत्मानात्म विवेक करतायत, असं कोण उपयोग होणार नाहीये. पुष्कळ मंडळी अशी म्हणणारी आहे, काही संप्रदायही असं आहे की साधना कशाला करायला पाहिजे, आपण मुळात तेच आहोत. पण मुळात ते आहात हे खरं आहे, पण तो बोध आता तुम्हाला नाही आहे. तसं मग ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, साधनी जे साधावे, किंवा समर्थही म्हणतात साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे, ते साधनेच्या नावे शून्याकार. साधनेनी जे साध्य करून घ्यायचं आहे ते आपणच आहोत. हो आहोत आपण, बरोबर आहे, परंतु तो बोध नाहीये, तो अनुभव नाहीये. जर तसा अनुभव असता तर आज जे तुमचं वर्तन आहे असं वर्तन दिसलं नसतं. बोध झालेल्या व्यक्तीचं वर्तन आणि बोध नसलेल्या व्यक्तीचं वर्तन, अविद्या ज्याच्या जवळ आहे त्याचं वर्तन, या दोन्हीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. त्यामुळे साधना सोडायची नाहीये तर साधना करायची आहे. परमार्थ फावे, आनंद हेलावे आणि जेणे विरक्ती दुणावे. मुळात विरक्ती पाहिजे आणि विवेकासहित जर विरक्ती आली तर दिवसेदिवस विरक्ती दुणावत जाते, वर्धिष्णू होत जाते, आणि इतका तो अलिप्त अलिप्त होत जातो. देहात असतानाच अलिप्त, संसारात असतानाच संसारातून वेगळा. देहीच विदेही भोगू दशा असं म्हटलेलं आहे. विदेहावस्थेत तो असतो, जीवनमुक्त अवस्थेत तो आवरत असतो. दिसताना चार लोकांसारखाच दिसतो, चार लोकांसारखाच वागतो बोलतो, त्यांच्या पातळीवरून वागतो बोलतो. त्याचं कारण तो ज्या बोधावर असतो त्या बोधावर तो बोलायला वागायला गेला तर सामान्य माणसाला ते कळत नाही, त्याचं आकलन होत नाही. आणि त्यांना जर का त्या मार्गावर किंवा उंच स्थानी न्यायचं असेल तर लहान मुलाला जसं लहान मुलाच्या चालीने चालावे समर्थ म्हणतात, त्यांच्या चालीनं चालावं लागतं, त्याच्यासाठी वाकावं लागतं, त्याचं बोट धरावं लागतं, तसं सामान्य लोकांच्या पातळीवर येऊन त्यांना वर न्यावं लागतं. पातळीवर येतानाही सावधपणा आवश्यक असतो. जेणे सुख उचंबळे, सुख आत्मसुख, विषयातलं सुख नव्हे, आत्मसुख उचंबळत आहे, क्षणोक्षणी वाढत आहे, आतून त्या सुखाची आनंदाची कारण जी फुटत आहे. कधी ते दुःख किंवा ते सुख जे आहे, आनंद जो आहे, तो कशानेही कमी होत नाही. कोणतीही आपत्ती आलेली असली तरी त्या आनंदाला कोणत्याही तऱ्हेनं उणेपणा येत नाही. अपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम असं जसं समर्थ भगवंतांनी म्हटलंय की सागराला जसं आटणं नाही किंवा पूर येणं नाही, भरती ओहोटी आहे पण आटणं आणि पूर येणं नाही, तसं ह्या महापुरुषाला कोणत्याही कारणाने त्याचा आनंद संपला असो. जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या ओळे. सद्विद्या जी आहे ती त्याला वश होते, सद्विद्या सहजच त्याला अनुकूल होते. आणि भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित, आणि मोक्षासहित भाग्यश्री प्रबळ होते. भाग्य याचा अर्थ इथं देखील ऐहिक भाग्य नव्हे तर संतांच्या दृष्टीनं भाग्य असं आहे भगवंताची भेट, भगवंताचा प्रसाद. ध्यानात रंगणं आहे, नामात रंगणं आहे, कोणत्याही विषयाकडे इंद्रिय वळतच नाही आहेत. आवश्यक तेवढे आवश्यक तेच विषय सेवन करतायत शरीर धारणे पुरते, कुठल्याही मोहात सापडत नाहीये. कोणतंही वातावरण आजूबाजूला असो त्याच्यात सापडत नाहीये, पूर्ण विरक्त आहे, हे भाग्य आहे. अनेक मंडळींच्या अंतःकरणात संत जाऊन बसलेले आहेत, हे भाग्य आहे. ते जीव देहाने असताना त्यांचे अगणित हाल झालेले आहेत, खायलाही अन्न नाही अशी परिस्थिती होती. आता त्यांच्यावर सोन्याचे मुकुट चढवले जात आहेत, भरजडी वस्त्र घातली जात आहे, हे सगळं जे आहे हे पाठीमागून होत आहे. पण संतांच्या वाट्याला बहुधा असंच येतं की जेव्हा ते असतात तेव्हा त्यांना ओळखणारी मंडळी कोणी नसतात, फार क्वचित असतात. आणि क्वचित जे कोणी असतात त्याला मानणारा समाज नसतो, आणि ते गेल्यानंतर मग पाठीमागून त्यांच्या पालख्या मिरवल्या जातात.
त्यांचं गुणवर्णन केलं जातं, पण तथापि ते गुण आपल्यात घ्यायचे आहेत ह्याविषयी मात्र अज्ञान असत. भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित, मोक्षही आहे आणि हे सगळं भाग्य आहे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओं, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9:00, याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग.

0: da da da da da da da da da da da da da da da da da da da.
1: Yeah,

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
2: श्रोते हो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्ती रचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

0: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: उठ बा,

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज बुधवार, अधिक ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी अर्थात 20 मे 2026। आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र आणि त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र। महाराजा मल्हारराव होळकर यांचा आज पुण्यदिन आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांचं विशेष महत्व आहे. हिंदू धर्मात मानवी देहावर जन्मापूर्वी आणि जन्मानंतरच्या निरनिराळ्या अवस्थेमध्ये 16 संस्कार सांगितले आहेत. ते 16 संस्कार कुठले ते जाणून घेऊयात. पहिला आहे गर्भाधान विधी, दुसरा पुंसवन, तिसरा सिम्मतोन्नयन, चौथा विष्णू बली, पाचवा जातकर्म, सहावा संस्कार आहे नामकरण, सातवा निष्क्रमण, आठवा अन्नप्राशन, नववा चुडाकर्म, दहावा संस्कार आहे उपनयन, अकरावा संस्कार आहे महानामनी, बारावा महाव्रत, तेरावा उपनिषद व्रत, चौदावा गोदान, पंधरावा समावर्तन आणि सोळावा विवाह संस्कार. संहिता, ब्राह्मण ग्रंथ, श्रोतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र, निबंध ग्रंथ, प्रकरण ग्रंथ, प्रयोग ग्रंथ या सर्वांची या संस्कारांना मान्यता आणि सहमती आहे. वैदिक परंपरेप्रमाणे हे संस्कार गर्भाधानापासून सुरू होतात आणि विवाह संस्कारापाशी येऊन संपतात. या संदर्भातला एक श्लोक आहे तो असा आहे, गर्भाधानो पुसंवन सिम्मंतो वैष्णवो बलिही जातकम नाम निष्क्रामोन्न प्राशनम चोलकर्म च उपनीती महानामनी महाव्रतमनुत्तमम उपनिषच्च गोदानम समावर्तनमेव च विवाहश्चेति संस्कारः षोडशैताः प्रकीर्तिताः. हे 16 संस्कार म्हणजे नुसतंच कर्मकांड नसून त्याला अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अधिष्ठान आहे. या 16 संस्कारांचा उद्देश मानवी जीवनाला अधिकाधिक उत्तमोत्तम पैलू पाडणं हा आहे. संस्कार हे मनाची ठेवण एका विवक्षित प्रकाराची बनवण्यासाठी सहाय्य करतात. मनाची ठेवण आणि ध्येयरूप उद्दिष्ट यात मानसशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. प्रत्येक व्यक्ती या 16 संस्कारांनी युक्त करून संपूर्ण समाज हा उन्नत अवस्थेत नेणं हे या संस्कारांचं उद्दिष्ट आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: शिवपूजा कशी करावी? मार्कंडेयाच्या काळातली शिवपूजा वेगळी आहे, ते युग वेगळं आहे, तो काळ वेगळा आहे, तिथे इतक्या तपशिलाने ते करता येणार आहे, कलियुगात हे सगळं जमणार आहे का? म्हणून म्हटलं लगेच मध्यम मार्ग आहे. मार्कंडेय म्हटलेत अशी अशी पूजा करावी असं असं त्याला महात्म्य आहे, नाही जमलं पुढं. मग कलियुगात कसं करावं? मग त्यातले प्रकारही बदलले आहेत. याच्याऐवजी असा प्रकार केलास तरी ती शिवपूजा आहे असं मान्य होईल. वत्सा, फार मनाला त्रास करून घेऊ नकोस. त्याही शिवपूजेच्या बदललेल्या प्रकाराचं महात्म्य सांगितलंय की हा प्रकार बदलूनही पूजा होते. मग ह्या अनुषंगाने ओंकारेश्वराचं महात्म्य आहे, कपर्दिकेश्वराचं महात्म्य आहे, पिशाचं मोचन कुंड म्हणून जे आहे त्याचं महात्म्य आलं आहे, शंकुकर्ण नावाची एक कथा आली आहे, मंदाकिनी महात्म्य म्हणजे गंगा महात्म्य आलं आहे. ही कथा मात्र माझ्यावर जबाबदारी दिलेल्या तीन पुराणांमध्येच मी अजून असल्यामुळे, काही असे श्रोते असतील की ज्यांनी इतर पण पुराणं ऐकली आहेत, ही कथा कुठे आली आहे का नाही माहीत नाही, पण मला ही विशेष वाटली. काहीतरी एक प्रसंग असा झालाय की ज्यामुळे वेदव्यासांनी वाराणसी नगरीला शाप देऊन टाकला. म्हणजे बुंबुआ, तुम्ही हे वाचलंय म्हणता आणि काहीतरी एक प्रसंग झाला म्हणता, म्हणजे काय? म्हणजे हेच तो प्रसंग जर आत्ता सांगितला तर मग त्या अध्यायात काय सांगू? असं काय असतं, मालिका जर चालू ठेवायची असेल तर टी व्ही मालिकेमध्ये असा असतो सस्पेन्स ठेवून द्यायचा असतो. आणि उद्याच्या भागात असं दाखवायची पाटी आणि वर चित्र काय दाखवायचं, तर महर्षी एकदम अशी रागवून व्यास काहीतरी वाराणसा शाप देत आहेत एवढं दाखवायचं बस. हे उद्याच्या भागात आहे, आता ते का देत आहेत वगैरे ते उद्या बघा ना, अशी गंमत असते. म्हणून एक असा प्रसंग झाला ज्यामुळे व्यासांनी वाराणसीला शाप दिला, मग तो कसा उशाप झाला वगैरे वगैरे वगैरे तो विषय. 34वा अध्याय प्रयाग तीर्थाचं महात्म्य आहे आणि हे सांगणार कोण कोणाला? मार्कंडेयानी युधिष्ठिराला केलेला उपदेश आहे. बघ, माघ मासाचं महात्म्य आहे, माघ मासातल्या स्नानांचं महात्म्य आहे, पण हे सगळं गंगेच्याच भोवती फिरायचं का? नाही. 27वा अध्याय यमुनेचं महात्म्य आहे. 38व्या अध्यायामध्ये या विश्वामध्ये जी 9 द्वीप आहेत त्याचं वर्णन आहे. 39वा अध्याय 7 लोकांचं वर्णन करतो. 7 लोक म्हणजे 7 माणसं नव्हेत. 7 स्वहा महा जनहा तपहा सत्यम. या सगळ्या विभूती सत्य लोकात असतात, आपण भू लोकात आहोत, भूहू मध्ये आपण. या पायऱ्या चढून जाऊन सत्य पदापर्यंत जातो मनुष्य. या मधल्या 7 लोकांचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. आणि त्या सत्यापर्यंत पोचलं की तो सूर्यप्रकाशच दिसणार, गायत्रीचा मंत्र आहे तो, सविता गायत्री. तिथे जर पोचलास, समजा नाही पोचलास, तरी सुद्धा ऋषी म्हणतात तिथे उभं राहून तो सूर्य आदित्य कसा दिसतो, त्याचा रथ कसा दिसतो, काहीतरी काय सांगतो म्हणले आपलं. अहो, लांबून एक नुसता गोळा दिसतो आदित्य, म्हणजे कुठून दिसतो गोळा? भूमधून. अजिंठा आणि वेरूळची लेणी 25 किलोमीटरवरून काय दिसतात? दगडच. दोन किलोमीटरवर जा, आता काय दिसतं? हा, आता काही काही ठिकाणी त्याच्यात हे दिसतंय, इथं घर दिसतंय, इथं कमानी दिसतायत काही काही केलेल्या. प्रवेशद्वारापर्यंत जा, मग काय दिसतं? 20 किलोमीटरवरती उभं राहायचं ना. तुम्ही काय सांगताय वेड्यासारख्या, त्याला गरज काय असतो, त्याला हे काय असतं? गोळा तर आहे, याचा अर्थ आपलं अंतर बरंच लांब आहे, इतकाच त्याचा अर्थ आहे. सत्य लोकांमध्ये उभरवून या ऋषीने ते पाहिलेलं आहे. सूर्याचा रथ कसा असतो, त्या रथावरती कोणकोणत्या देवता असतात, त्यांची वर्णन कशी असतात, सूर्याच्या हाती 7 दोऱ्या कुठल्या असतात, सूर्यापासून ग्रहाचं मापन कोणत्या पद्धतीनं करतात. काय ऋषी म्हणजे काय दाढाजाटा वाढवून उद्योग नसलेली माणसं जंगलात बसलेली नव्हेत? कवडा खगोलाचा अभ्यास पाहिजे. इथे बसून ते सूर्यापासून इतर ग्रहांची अंतर सांगतायत. आणि आश्चर्य एक आहे, ही 3 पुराणं वाचली त्याप्रमाणे ग्रहगोलांच्या वर्णनाचा विषय जिथे जिथे आहे, ते बाकीचे पण 5-6 पुराणांचे तपशील पाहिले, बाकी अनेक कथांमध्ये बदल आहेत, यात अशी आहे त्यात तशी आहे. पण 18 पुराणातल्या सूर्यापासून ग्रहांच्या अंतरांमध्ये कुठेच बदल केलेला नाही. खगोलाबद्दल सगळे इतके ठाम आहेत की अमुक ग्रह इथपासून इथेच आहे. बर, इथंच नव्हे तर 42व्या अध्यायात ते सांगतात, नुसता सूर्याचा नाही चंद्राचाही रथ असतो. तो कसा? 42व्या अध्यायात. त्यानंतर आपल्याला नको असलेलं काही ऐकायला लागणार आहे, ते म्हणजे 7 पातळं कशी असतात. मेरू पर्वताची या पृथ्वीवरची स्थिती काय आहे, जम्बुद्वीपामध्ये कोणते पर्वत आहेत आणि कोणत्या नद्या आहेत, हा विषय इतका सगळा तपशिलाने सांगितल्यानंतर ऋषी एका मुख्य विषयाकडे येतात, वैकुंठाचं महात्म्य. साहजिक आहे ना, सगळी पृथ्वी आधी दाखवणार, मग वैकुंठावरती कॅमेरा पॅन होणार. आधी नुसतं वैकुंठ कशाला दाखव? मग त्या वैकुंठातल्या पुष्कर द्वीपाचं महात्म्य आलंय. आणि याच्यातच 50व्या अध्यायामध्ये मागचे 28 व्यास सांगितले आहेत, म्हणजे 27 सांगितलेत, 28वे म्हणजे कृष्णद्वैपायन आत्ताचे आहेत ते. आणि मग पहिल्या भागाचा समारोप 51व्या अध्यायामध्ये. कलियुगात महादेवांचे कोणते अवतार आहेत? रामायणामधला महादेवांचा अवतार महारुद्र आम्हास इथपर्यंत माहिती आहे, पण महारुद्रांच्या किंवा रुद्रांच्या कलियुगामध्ये काय विभूती आहेत, हा विषय 51व्या अध्यायात आहे. इथं पहिला प्रकार संपतो, ज्याच्यामध्ये काही गोष्टी तरी आहेत, ते नेमकं आधी संपून जातं. आणि पुढच्या 44 अध्यायात एकही कथा नाही, पण घाबरायचं नाही, याच्यात नसली म्हणून काय झालं, आपल्याला खूप येतात, त्यामुळे याच्या विषयाला अनुसरून आता ते थोडं रंजक राहायला पाहिजे. यासाठी इकडची तिकडची पुराणातली, इतिहासातली, संतांच्या चरित्रातली, पंचतंत्रातली कुठलाही मसाला घातला तरी हरकत नाही, भाजी चांगली लागली पाहिजे, ती शेवटपर्यंत चालू राहिली पाहिजे. हो, नाही तर मसाला दूध कितीही चांगलं असलं ते किती वेळा पिता येईल आणि ते किती पिता येईल, याला मर्यादा आहेतच. त्याप्रमाणे इथे मात्र ईश्वर गीता सुरू होते. या ईश्वर गीतेमध्ये मी ज्या ज्या कथा सांगेन त्या ह्याच्यात आहेत का नाही बघायला जाऊ नका, कारण नसणारच आहेत, ह्याच्यात कथा नाहीच आहेत. त्याला अनुसरून विविध कथा मी सांगत जाईन. नुसतं दांड दांड दांड दांड 44 अध्याय काय ते वाचतो, कारण हे सावकाश वाचले तरी झोप येईल, म्हणजे अनुक्रमणिका सावकाश वाचली तरी झोप येईल असं म्हणतोय. मग तपशिलाने मी पाठ करत असताना काय होईल तुमचं, घाबरायचं नाही, ते सोपं करून सांगणार आहे मी. पहिला अध्याय आत्मतत्व निरूपण, दुसरा अध्याय गीतेचा आणि याचा दुसरा अध्याय एकच आहे, सांख्ययोग. परत तिसरा अध्याय सृष्टिक्रम वर्णन. चौथा अध्याय शिवभक्ती महात्म्य. पाचव्या अध्यायामध्ये एक छोटीशी कथा आलेली आहे ज्यामध्ये सर्व ऋषींना शिवदर्शन झालंय, पण ते कसं झालंय त्याचं एक वेगळं वर्णन आहे. सहाव्या अध्यायात भगवान शिवांच्याकडूनच मुक्ती कशी असते याचं निरूपण आहे. यासाठी कसा अभ्यास करावा त्याच्या निरूपणात सातवा अध्याय सांगतो, ईश्वराच्या 24 तत्वांचा मागोवा घेतला पाहिजे. ईश्वराची 24 तत्व आहेत, पटकन संख्या ऐकल्यावर आपल्याला जवळची वाटेल. दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत. ईश्वराच्या या 24 तत्वांचा मागोवा कसा घ्यावा दत्त संप्रदायाने आपल्याला फार अप्रतिम दाखवलाय. तसंच भक्तीमधली महेश्वराची 6 अंग आहेत, कोणती? तोच आठवा अध्याय. नवव्या अध्यायामध्ये महादेवाचं विश्वरूप दर्शन आहे, त्याचं फार सुंदर वर्णन आहे. मग हे विश्वरूप दर्शन मिळवण्याचं प्राप्तीचं साधन कोणतं हे 10व्या अध्यायात सांगितलं आहे. अर्थात सर्वांनाच माहीत असल्यामुळे 11 क्रमांकाचा अध्याय अष्टांग योग हाच आला आहे. 12व्या अध्यायामध्ये ब्रह्मचर्याचा धर्म ते सांगतात. ब्रह्मचर्याचा धर्म याच्यामध्ये हे स्वच्छ सांगतायत, तपश्चर्या काळातील ब्रह्मचर्याचा धर्म. हे प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकाने जन्मतः स्त्री पुरुषांनी ब्रह्मचर्यच पाळलं पाहिजे असं पुराणकारांची सक्ती नाही. किंबहुना सगळ्यांनी ब्रह्मचर्यच फक्त पाळलं म्हणजे हे प्राप्त होतच याची खात्रीही नाही. ब्रह्मचर्य हा त्या तपश्चर्येमधला एक विषय आहे. तेव्हा ब्रह्मचर्य धर्म या शब्दाचा अर्थ विपरीत घ्यायचा नाही. मग तपश्चर्येच्या काळातला त्याचा नित्य कर्मविधी काय आहे तो 13व्या अध्यायात, बाकीचे आचार काय आहेत ते 14व्या अध्याय आहेत. समजा हेच मला भगवान शिवांचं विश्वरूप हे ब्रह्मचर्य न करता करायचं असेल तर मग गृहस्थात असताना काय काय करशील, मग त्यावेळचा गृहस्थ धर्म कसा असेल, हे तप करताना 16व्या अध्यायात तुझा आचार कसा असेल, 17व्या अध्यायात गृहस्था धर्मामध्ये राहून तुला शिव विश्वरूप दर्शन घ्यायचं असेल तर भक्ष काय अभक्ष काय ते कसं पाळलं पाहिजे, नित्यकर्म काय 18वा अध्याय, 19व्या अध्यायात तू भोजन कसं केलं पाहिजेस. म्हणलं हे कशाला उगे एवढं तपशिलाने सांगतायत, लक्षात येईल एखादा शास्त्रीय शोध लावायचा असतो तेव्हा खरंच इतका तपशील महत्वाचा असतो. न्यूटन सारखा किंवा गॅलिलिओ सारखा एखादा शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन एखादा प्रयोग करत असेल तर त्याने जेवावं काय हेही ठरवावं लागतं त्याला. शोध करण्यासाठी तो 2 तास काम करणार आहे आतमध्ये, पण बाकीचे 22 तास त्याला बरीच पथ्य पळावी लागतील. इतकं इतकं झालं तर त्या 22 तासानंतरचे 2 तास तो काम करू शकणार आहे. त्याचा आचार धर्म त्याला ठरवावा लागेल. जिथे ऑपरेशन पूर्वी डॉक्टरला हे पाळावं लागतं, सोन्याचं वजन जर करायचं असेल सोनाराला तर आजही सोनार हातपाय धुतल्याशिवाय नाही करत. तुम्हाला नाही दिसणार पण हाताच्या असलेल्या धुळीच्या कणाने सुद्धा सोन्याचं वजन बदलतं. पण सोनं तोडणारा जो तराजू आहे त्याच्यावरती या हाताची अशी झटकून माती टाका त्याचं वजन येतं. आता हा नियम कोळसं मोजायच्या वेळेला नाही. कोळशात काय मिळेल, तू उभं राहिलंस तरी काय फरक पडणार आहे आम्हाला त्याच्यामध्ये. पण सोनं मोजताना हा नियम नाही चालू शकणार मला. मग एवढेच हात का धुतले पाहिजे, तेवढेच हात का पुसले पाहिजे, कारण मला सोन्याचं काम करायचं आहे. हिऱ्याला जेव्हा पैलू पडतात, तुम्ही कधी बघितलेत, माझ्या अत्यंत परिचयाचा अत्यंत जवळ आपल्या राहणारा मुलगा आहे जो हे काम करतो, म्हणजे सोनाराकडेच काम करतो, ज्यांनी ते बघायला नेलं होतं, हिऱ्याला पैलू पडून एक विशेष काम करायचं. त्याचा त्यांचा ड्रेस वेगळा आहे, तुम्ही आल्यावर ते कपडे बदलावेच लागतात ते. आणि ते कपडे बदलायचे, त्यांचं आसन वेगळं आहे, त्याच आसनावर जाऊन बसायचं. कुठे आपल्या पायपोसर बसून नाही उद्योग करायचे असले काहीतरी, कारण ते पैलू पडताना जे कण पडतात हिऱ्याचे ते सुद्धा इतके मौल्यवान असतात की ते धुळीत नाही जाता कामा, ते वाचवले जातात. ते झाल्यानंतर हे कपडे झटकायचे नाहीत. म्हणजे हिरेचा पैलू पडणाऱ्या माणसाचा नियम जर बघायचा असेल तर कपडे झटकायचे नाहीत. हा काही नाही कोणासाठी, त्याच्यासाठी आवश्यक आहे, कारण खरंच त्याच्या अंगावर इतके हिऱ्यांचे कण आत्ता असतील की हे सगळे एकत्र करून सोनाराला एक छान वेगळं डिझाईन करता येतं. ते हिऱ्याचे छोटे छोटे कण सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बसून सुंदर हिऱ्यांची डायमंड माळ करता येते. त्यामुळे ह्यांनी कपडे झटकायचे नाहीत, अत्यंत अलगदपणे काढून ठेवायचे. तो गाऊन सारखा असतो, नुसता सोडून त्याला तू पाय उचलून बाजूला जा, तो गाऊन वेगळ्या विशिष्ट कापडाने तो सोनार पुसून घे. ज्याचं ज्याचं जे काम आहे त्याच्या त्याच्या पद्धतीनं. आता जेवण कसं करायचं हे काय ठरवायचं असतं का? आपण परीक्षेच्या वेळेला नाही हा विचार करत, केला होतास की दहावीच्या वेळेला सुद्धा? मुलांच्या नातवांच्या वेळेला करतो, आपण स्वतःच्याही वेळ करतो. आई नको आता भात देऊस का, मला अभ्यास करायचा आहे पुढे. मग आई सुद्धा म्हणतच होती, हे भाताने काय होत आहे, काय होत आहे तुम्हाला माहिती आहे फक्त. हा स्वतःच्या अधिकाराचा विषय असतो. त्याच्यानंतर थोडा अप्रिय विषय आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येकच जण ते करतच असल्यामुळे त्यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून जवळजवळ 5 ते 6 अध्याय विधिवत श्राद्ध कसं करावं ह्या विषयावर आहेत. पुन्हा ह्या विषयासाठी 6 अध्याय खर्च केल्यानंतर 7व्या अध्यायात परत ऋषी सांगतात, एवढं नाही जमलं तर काय करायचं सांगतो. हा बाळा, खरी गोष्ट आहे, पहिल्यापर्यंत खूप आग्रह करायला लागतो, नाही एवढं आलंच पाहिजे मग बरं ठीक आहे. तर मग त्या निमित्तानं दानधर्म कसा करावा आणि मध्यम श्राद्ध कसं साधावा, मग दानधर्माचा विषय त्या ठिकाणी घेतला आहे. आणि शेवटच्या अध्यायांमध्ये कुर्मपुराण सांगतं, तू ह्यातले आचारधर्म ऐकलेस, आता जर तुला जाणवलं असेल की अरे बापरे आपण यातलं बरंच केलं नाही की, तर ह्याला प्रायश्चित्त काय? म्हणून पुढचे 5-6 अध्याय प्रायश्चित्त विधी आहेत. प्रायश्चित्त विधी याचा अर्थ तुम्ही पापच केलं असलं पाहिजे असं नव्हे, हे माझ्या जीवनातलं तेव्हा राहून गेलं, ते कसं मी भरून काढू, असा सुद्धा याच्यामध्ये विचार घेतला गेलेला आहे. तेव्हा प्रायश्चित्त या शब्दामध्ये सातत्याने आधी पातक असतं असं डोक्यात विचार घेऊ नका. किंबहुना ऋषींचं विचार अधिक व्यापक असा आहे की ते म्हणतात पातकाचेही 5 प्रकार आहेत, मुख्यतः 2 आणि शरीर पातळीवर मोजायला गेलं तर 5, पण तरी सुद्धा या महत्वाच्या 2 प्रकारात ते म्हणतात, 1 जाणीवपूर्वक झालेलं पातक आणि 2 अजाणता किंवा असहाय्यतेपोटी झालेलं पातक. हे पाप आहे मला कळत होतं, पण याच्या विना माझं इतकं काही अडलं होतं की मला ते टाळता येत नव्हतं. त्याला असहाय्य पातक. आत्ताच्या आत्ता तू त्या देवळासमोरचे 10 रुपये चोरून आण, मला कळतं हे पाप आहे, मी नाही आणणार. तू नाही आणलंस तर तुझा धाकटा भाऊ इथे आहे, याला मी मारून टाकीन. मी चोर आहे हे पोलिसांना माहिती आहे, माझा फोटो पोलीस ओळखतात, मी देवळापाशी गेलो पोलीस मला पकडतील. तुला काय चोर म्हणून लोक ओळखत नाही, तू सहज देवळात जाऊ शकतो, तू रोज जाणार आहेस. बुवा तिकडे जाऊन 100 रुपये चोरून आणा, तुमच्या मुलाला मारतो. आता ह्या मुलाला वाचवण्यासाठी हे पाप आहे हे कळत असताना, मला करायची इच्छाही नसताना होऊन जाते गोष्ट। मातृदेवो भव पितृदेवो भव हे अगदी मान्य असताना सुद्धा एखाद्या वेळी एखाद्या प्रसंगात रागाच्या भरात मी बोलून जातो आईला, मी बोलून जाते वडिलांशी, माझ्या गुरूंशी भांडण करते। मनात नव्हतं मला करायचं, पण त्या क्षणाला माझी मनस्थिती माझ्या ताब्यात नव्हती, तो प्रसंग असा विचित्र होऊन गेला। अरे बापरे, आपण तो गुरुला शिव्या घातल्या, असह्य पाप आहे ते। अशा अनेक गोष्टीची प्रायश्चित्त याच्यात आली आहेत, आणि प्रायश्चित्त म्हणजे सुद्धा परत घाबरायचं कारण नाही, असं काही भयानक त्याच्यात लिहिलेलं नाही। बापरे, आता प्रायश्चित्त म्हणजे बहुतेक 3 वर्ष गोमूत्र पिऊन राहा, 4 दिवस, असं काहीतरी भयानक याचं। ऋषींना सर्वसामान्य जीवन समजतं, त्यामुळे त्यांनी इतकी सुलभ कित्येक प्रायश्चित्त दिली आहेत, आणि या प्रायश्चित्तांसाठी मग पुढे तीर्थ महिमा आलाय। हे प्रायश्चित्त करायचं असेल ते अशा अशा तीर्थक्षेत्रांमध्ये केलंस तर फार मोठा त्याच्यामध्ये तुला पुण्याचा वाटा मिळेल बाळा। यासाठी अनेक तीर्थांचं महात्म्य आलंय, तसा जवळजवळ 1-2 अध्याय इतका मोठा कालखंड नर्मदा तीराचे महात्म्य असाही आलाय। या नर्मदा तीरी काय काय आपण मानसिक तप वाचिक तप करावीत, ज्या योगे कशा कशातनं प्रायश्चित्त मुक्ती आपली मिळते, असा विचार हा खरं शेवटी आलाय। भगवान महाविष्णू महाराज की जय। 6,000 श्लोकांचं हे कूर्म पुराण, ज्याची सुरुवात कूर्म रूपामध्ये असलेल्या भगवंतांच्या उपदेशाने होते, पण पहिला 1 अध्याय समाप्त होताच पुढच्या अनेक कथा ऋषींमधले श्रेष्ठ असे ज्यांना सूत असं म्हटलं आहे त्यांनी सांगितले आहेत, काही कथा व्यासांनी पुढे सांगितल्या आहेत, त्यामुळे अनेकांना जो प्रश्न पडला की पुराणाचं नाव कूर्म असताना कृष्ण कथेपर्यंतच्या सर्व कथा यामध्ये कशा, तर पुढील सर्व कथा व्यासाने सांगितल्या आहेत, आणि पुराणांचं नाव जरी कूर्म पुराण वराह पुराण असं असलं तरी सुद्धा कित्येक पुराणांची सुरुवात फक्त त्या अवतारामध्ये असलेल्या भगवंतांच्या मुखातून झाली आहे, पण बाकी अनेक कथा, तसं म्हटलं तर मत्स्य कूर्म वराह हे सर्व विष्णू अवतार असताना शिव महात्म्यानुसार शिवपुराणातल्या सुद्धा काही कथा यामध्ये येऊन गेल्या आहेत। याचा अर्थ इतकाच वाटतो की वेगवेगळ्या यज्ञांच्या समापनाच्या काळात या ऋषी मंडळींच्या चर्चेमधून ज्या अनेक कथा झाल्या त्याचं एक विशिष्ट संकलन आहे। अनेक कल्पामध्ये झालेल्या कथांचं हे संकलन असल्यामुळे त्यात किंचित मागे पुढे भेद संभवतो। भगवद्गीता ही एकच गीता आम्हास माहीत आहे, पण अशा अनेक गीता आहेत, याचा विचार करता कूर्म पुराणाचा संपूर्ण अर्धा भाग ईश्वर गीता या नावाने प्रसिद्ध आहे, आणि या ईश्वर गीतेचे शेवटचे अध्याय म्हणजे साधारणतः 29व्या अध्यायापासून ते 44वा अध्याय यामध्ये कोणत्या पातकांना कोणते प्रायश्चित्त विधी आहेत आणि या प्रायश्चित्त विधींच्या पुढे जाऊन तीर्थक्षेत्रामध्ये कोणते विधी करावेत आणि त्याही पुढे जाऊन या पुराणामध्ये नर्मदा महात्म्य असे विशेष दोन अध्याय आले आहेत. म्हणून आपण काल असं ठरवलं की प्रायश्चित्त विधी आणि नर्मदा महात्म्य हा विषय आज करू. म्हणजे पुढील तीन दिवस जे आपलं या ठिकाणी वास्तव्य आहे या वास्तव्यातल्या प्रत्येक क्षणाला आपण काही विशेष स्थानावर आहोत याचा आनंद येत राहील. मनामध्ये ती वस्तू असली म्हणजे मग शरीराला तो अनुभव आपोआप येऊ लागतो. कित्येक अनुभव पटकन शरीर साध्य नसतात पण मन साध्य असतात. भगवान महाविष्णू महाराज की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9 वाजता. याचं पुनःप्रसारण 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण ग्रंथराज दासबोध पाहतो आहोत. दशक दुसरा समास नवमा घेणार आहोत. मागच्या समासात समर्थ सांगून गेले, ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्रांपाशी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप. महत्वाची ओळी आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा समास जो घेतलेला आहे तो विरक्त लक्षणांचा समास घेतला. वस्तुतः हे गुण सर्वांपाशी थोड्याफार प्रमाणात असावेत, परंतु इथं जो विरक्त पुरुष त्याचं वर्णन समर्थाने केलेलं आहे, हा नुसता संसारातल्या अशाश्वतेबद्दल, त्या संसारामध्ये कुठलीही गोष्ट शाश्वत नाही हे लक्षात आल्यामुळे जे वैराग्य प्राप्त होतं आणि तो एकांतात जाऊन राहतो, असा विरक्त पुरुष इथं अभिप्रेत नाहीये. तर ज्याला हे सगळं ज्ञान लक्षात आलेलं आहे, साधनेने त्याने अनुभव घेतलेला आहे, आणि असा पूर्ण झालेला महापुरुष केवळ एकांतात न राहता इतर मंडळींनाही त्या मार्गाची ओळख करून द्यावी, त्या मार्गावरून चाललेला दाखवावं, शिकवावं, आणि जीव खऱ्या अर्थाने कृतार्थ होऊन जावा यासाठी काय करावं. आणि पर्यायाने प्रत्येक जीवाची कृतार्थता असते, त्याच्या जोडीनं समाजही तसा बनत असतो, देशही तसा बनत असतो. त्यामुळे देशाचा विचार करणारे, समाजाचा विचार करणारे समर्थांसके महापुरुष ही लक्षणं मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतायत की ज्या योगे वाचणाराने ती लक्षणं अंगी बाणवावी. म्हणून इथं विरक्त लक्षणं सांगताना देखील प्रत्येक लक्षण महत्वाचं आहे ते आपण लक्षात घेऊया. डोळ्यासमोर समर्थांसारखा महापुरुष ठेवूया आणि ही लक्षणं त्यांना कशी लागतात ते बघूया. किंवा जी जी मंडळी अशी पूर्ण बोधावर गेली आणि लोकांकरता काम करत आहेत ते आपण डोळ्यासमोर ठेवा. इथं समर्थ म्हणतात, ऐका विरक्तांची लक्षणे की विरक्त असावे कोण्या गुणे. विरक्त कुणाला म्हणायचं? नुसते भगवे कपडे घातले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, टिळा माळा केल्या, कुठतरी जाऊन अरण्यात कसं तरी खातोय, कसं तरी वागतोय, कुठतरी बसतोय, म्हणजे त्याला विरक्त म्हणायचं नाहीये. अंतःकरणातून विरक्ती अपेक्षित आहे आणि ती ही बोधानी आलेली विरक्ती पाहिजे. नाही तर राग रागे निघोने गेला ते भांड भांडोची गेला असं उपयोगी नाही आहे. तो ज्ञान समजून निघून गेला, ज्ञान झालं पाहिजे, आणि मग लोकांच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करण्याची, राष्ट्र प्रपंच जसा समर्थाने केला अशा तऱ्हेचं थोडंफार काम करावं म्हणून जो करत असतो तो. असे गुण असल्यानंतर काय होतं? जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी असे. समर्थ म्हणतात हे गुण आले किंवा अशी विरक्तीची ही लक्षणं दिसली म्हणजे त्याच्यामध्ये योग्याचं सामर्थ्य बांधत. योगी याचा अर्थ देखील आपण नीट लक्षात घेऊया. एखादी व्यक्ती ध्यानाला बसायला लागली म्हणजे लगेच ती योगी होत नाही, ती योगाची साधना करायला लागलेली आहे. शाळेमध्ये एखाद्या मुलाला घातलं म्हणजे अजून तो पूर्ण झालेला नाही, आत्ता कुठं धुळाक्षर गमभन काढायला लागलेला आहे. एखाद्या मुलाने मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली की लोक त्याला डॉक्टर म्हणायला लागतात, तथापि अजून तो डॉक्टर झालेलाच नसतो, फक्त आत्ता कुठं त्यांनी प्रवेश घेतलेला असतो. तसं योगी ह्याचा अर्थ सुरुवात करणारा योगी, इथंपासून ज्याचं जीवशिवाशी ऐक्य साधलेलं आहे असा योगी महापुरुष. इथपर्यंत अनेक अंगाने योगी हा शब्द वापरला जातो. इथं पुन्हा समर्थ म्हणतात, जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करता महिमा चढे विरक्तांची. ह्या विरक्ताची सत्कीर्ती वाढते. रावणाची देखील कीर्ती झाली पण ती अपकीर्ती होती, सत्कीर्ती नव्हती. आज देखील वर्तमानपत्रात अनेकांचे फोटो छापून येतात, नावं येतात, ती सत्कीर्ती नसते, अपकीर्ती असते. गुन्हेगारांचे देखील फोटो येतात आणि येन केन प्रकारेन प्रसिद्ध पुरुषो भवे असं म्हणणारी मंडळी पुष्कळ वेळा फोटो छापून यावेत म्हणून काही काही गोष्टी करत असतात. असं इथं अभिप्रेत नाही, सत्कीर्ती पाहिजे आहे. आणि जेणे सार्थकता घडे, ज्या गोष्टीमुळे जीवनाचं सार्थक होतं आणि विरक्ताला महिमा चढे, मोठेपण सहज प्राप्त होतो. पण मोठेपण प्राप्त व्हावं म्हणून काही करायचं नसतं, त्याच्या करण्याने मोठेपणा लोक त्याला देत असतात. आणि ते लोक मोठेपणा देत असताना देखील त्या मोठेपणाचं आपल्याला कुठेही स्पर्श होऊ न देणं ह्याविषयी सावधपणा बाळगणारा असा तो विरक्त पुरुष असतो. ह्या दोन्ही मधला फरक फार आपण लक्षात घेतला पाहिजे. आणखीन काय होतं? जेणे परमार्थ फावे. परमार्थ फावला पाहिजे, समजला पाहिजे, आवडला पाहिजे, त्या मार्गाने जावंसं वाटलं पाहिजे.
त्याच्यासाठी परमार्थाचं नेमकं ग्रहण झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय वाचावं ते कळलं पाहिजे. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्यासारखे जे ग्रंथ आहेत ते शुद्ध परमार्थ सांगतात, काय करायला पाहिजे ते सांगतात, आपण कुठं आहोत त्याची जाणीव करून देतात, आपल्याला कुठं पोहोचायचं आहे तेही सांगतात, आणि त्यासाठी मार्ग कोणता आहे, त्याच्यात अडचणी काय येणार आहेत, पथ्य कोणती पाळली पाहिजे, हे सर्व गोष्टी सांगतात. जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे. प्रत्येकाचं स्वरूप मुळात आनंद रूप आहे, पण झाकोळलं गेलेलं आहे. तो आनंद त्याला प्राप्त झाला पाहिजे आणि तो दिवसेदिवस वर्धिष्णू झाला पाहिजे. जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित. समर्थाने पुन्हा पुन्हा भर याच्यावर दिलाय की नुसती विरक्ती उपयोगी नाही, विवेकासहित वैराग्य पाहिजे. आणि नुसता विवेक उपयोगी नाही, नाही तर आराम खुर्चीवर सोफ्यावर पडलेले आहेत आणि आत्मानात्म विवेक करतायत, असं कोण उपयोग होणार नाहीये. पुष्कळ मंडळी अशी म्हणणारी आहे, काही संप्रदायही असं आहे की साधना कशाला करायला पाहिजे, आपण मुळात तेच आहोत. पण मुळात ते आहात हे खरं आहे, पण तो बोध आता तुम्हाला नाही आहे. तसं मग ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, साधनी जे साधावे, किंवा समर्थही म्हणतात साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे, ते साधनेच्या नावे शून्याकार. साधनेनी जे साध्य करून घ्यायचं आहे ते आपणच आहोत. हो आहोत आपण, बरोबर आहे, परंतु तो बोध नाहीये, तो अनुभव नाहीये. जर तसा अनुभव असता तर आज जे तुमचं वर्तन आहे असं वर्तन दिसलं नसतं. बोध झालेल्या व्यक्तीचं वर्तन आणि बोध नसलेल्या व्यक्तीचं वर्तन, अविद्या ज्याच्या जवळ आहे त्याचं वर्तन, या दोन्हीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. त्यामुळे साधना सोडायची नाहीये तर साधना करायची आहे. परमार्थ फावे, आनंद हेलावे आणि जेणे विरक्ती दुणावे. मुळात विरक्ती पाहिजे आणि विवेकासहित जर विरक्ती आली तर दिवसेदिवस विरक्ती दुणावत जाते, वर्धिष्णू होत जाते, आणि इतका तो अलिप्त अलिप्त होत जातो. देहात असतानाच अलिप्त, संसारात असतानाच संसारातून वेगळा. देहीच विदेही भोगू दशा असं म्हटलेलं आहे. विदेहावस्थेत तो असतो, जीवनमुक्त अवस्थेत तो आवरत असतो. दिसताना चार लोकांसारखाच दिसतो, चार लोकांसारखाच वागतो बोलतो, त्यांच्या पातळीवरून वागतो बोलतो. त्याचं कारण तो ज्या बोधावर असतो त्या बोधावर तो बोलायला वागायला गेला तर सामान्य माणसाला ते कळत नाही, त्याचं आकलन होत नाही. आणि त्यांना जर का त्या मार्गावर किंवा उंच स्थानी न्यायचं असेल तर लहान मुलाला जसं लहान मुलाच्या चालीने चालावे समर्थ म्हणतात, त्यांच्या चालीनं चालावं लागतं, त्याच्यासाठी वाकावं लागतं, त्याचं बोट धरावं लागतं, तसं सामान्य लोकांच्या पातळीवर येऊन त्यांना वर न्यावं लागतं. पातळीवर येतानाही सावधपणा आवश्यक असतो. जेणे सुख उचंबळे, सुख आत्मसुख, विषयातलं सुख नव्हे, आत्मसुख उचंबळत आहे, क्षणोक्षणी वाढतंय. आतून त्या सुखाची आनंदाची कारण जी फुटतंय, कधीही ते दुःख किंवा ते सुख जे आहे, आनंद जो आहे तो कशानेही कमी होत नाही. कोणतीही आपत्ती आलेली असली तरी त्या आनंदाला कोणत्याही तऱ्हेनं उणेपणा येत नाही. अपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम असं जसं समर्थ भगवंतानी म्हटलंय की सागराला जसं आटणं नाही किंवा पूर येणं नाही, भरती ओहोटी आहे पण आटणं आणि पूर येणं नाही, तसं ह्या महापुरुषाला कोणत्याही कारणाने त्याचा आनंद संपला असो. जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या ओळे. सद्विद्या जी आहे ती त्याला वश होते, सद्विद्या सहजच त्याला अनुकूल होते. आणि भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित, आणि मोक्षासहित भाग्यश्री प्रबळ होते. भाग्य याचा अर्थ इथं देखील ऐहिक भाग्य नव्हे तर संतांच्या दृष्टीनं भाग्य असं आहे भगवंताची भेट, भगवंताचा प्रसाद. ध्यानात रंगणं आहे, नामात रंगणं आहे, कोणत्याही विषयाकडे इंद्रिय वळतच नाही आहेत. आवश्यक तेवढे आवश्यक तेच विषय सेवन करतायत शरीर धारणे पुरते, कुठल्याही मोहात सापडत नाहीये. कोणतंही वातावरण आजूबाजूला असो त्याच्यात सापडत नाहीये, पूर्ण विरक्त आहे, हे भाग्य आहे. अनेक मंडळींच्या अंतःकरणात संत जाऊन बसलेले आहेत हे भाग्य आहे. ते जीव देहाने असताना त्यांचे अगणित हाल झालेले आहेत, खायलाही अन्न नाही अशी परिस्थिती होती. आता त्यांच्यावर सोन्याचे मुकुट चढवले जात आहेत, भरझरी वस्त्र घातली जात आहे, हे सगळं जे आहे हे पाठीमागून होत आहे. पण संतांच्या वाट्याला बहुधा असंच येतं की जेव्हा ते असतात तेव्हा त्यांना ओळखणारी मंडळी कोणी नसतात, फार क्वचित असतात. आणि क्वचित जे कोणी असतात त्याला मानणारा समाज नसतो, आणि ते गेल्यानंतर मग पाठीमागून त्यांच्या पालख्या मिरवल्या जातात.
त्यांचं गुणवर्णन केलं जातं, पण तथापि ते गुण आपल्यात घ्यायचे आहेत ह्याविषयी मात्र अज्ञान असत. भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित, मोक्षही आहे आणि हे सगळं भाग्य आहे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। खरं तर शेतकरी अस्वस्थ झाला होता। केवळ बैल गेला नव्हता, तर पूर्वजन्मातली हरिणीच्या रूपातली आपली माता गेली हे दुःख शेतकऱ्याला असह्य झालं होतं। इतकं की हरणाच्या पाडसासारखा तो सैरभैर झाला होता, स्वामींच्या भोवती घोटाळत होता। स्वामींच्या ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्या ह्या भक्ताला सुद्धा मोक्ष हवा आहे, परंतु शेतकऱ्याची वेळ अजून आली नव्हती। शेतकरी सतत विनवत होता की स्वामी मला सुद्धा मुक्त करा, मला मोक्षाच्या वाटेवर नेऊन सोडा। स्वामींनी शेतकऱ्याच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवला, त्याला जवळ घेतलं। शेतकऱ्याला खूप बरं वाटलं, त्याचा ऊर भरून आला। स्वामी त्याला म्हणू लागले, माझ्या परमभक्ता, तुझा बैल मुक्त झाला, तुझ्या मुक्तीच्या क्षणाला अजून खूप वेळ आहे। तुझी भक्ती पाहून मी तुला आशीर्वाद देतो, तुला ह्यापुढे काहीही कमी पडणार नाही। लवकरच मी मंगळवेढ्यात येईन, मी काही काळ तिथेच राहणार आहे, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, माझं तुझ्यावर लक्ष आहे। शेतावर जा, अन्नधान्य पिकव आणि हे अन्नधान्य गोरगरिबांना वाटून टाक, उर्वरित आयुष्य लोकसेवेत घालव, त्यात तुझं कल्याण आहे हे तू लक्षात ठेव। रोज संध्याकाळी मजपाशी ये, मी तुझी वाट पाहतो आहे, एवढं तू लक्षात ठेव। स्वामी शेतकऱ्याशी मोठ्या प्रेमाने बोलत होते आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते। शेतकऱ्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो घराकडे निघाला। रात्र पडली होती, रस्ता पायाखालचा होता। शेतकऱ्याला जाणवत होतं की प्रकाशाचा एक ठिपका आपल्या पुढे पुढे सरकतो आहे आणि पायाखालची वाट आपोआप उजळून निघत आहे। स्वामी आपल्याबरोबर गावच्या वेशीपर्यंत प्रकाशरूपाने येत आहेत हे शेतकऱ्याच्या लक्षात आलं। शेतकरी स्वामी विचारांनी भारावून गेला। त्याच्या मुखातून स्वामींचं नाव सतत पाझरायला लागलं, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींनी आपल्या प्रत्येक भक्ताला दिलासा दिला की तू फक्त माझ्या चिंतनात गर्क राहा, तुझा योगक्षेम मी चालवीन, तू कसलीही काळजी करू नकोस। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही एक कायम लक्षात ठेवा की अंधार भरल्या रस्त्यावरून चालत असताना शेतकऱ्याच्या पुढे पुढे प्रकाशाचा एक तेजस्वी ठिपका जो चालला होता, त्याप्रमाणे स्वामी आपल्याबरोबर सदैव प्रकाशाचं रूप घेऊन चालतच असतात। इतकं की आपलं प्रत्येक पाऊल त्यांनी उजळून टाकलेल्या वाटेवरच पडत असतं। स्वामी केवळ आपली वाट उजळून टाकत नाहीत, तर आपलं आयुष्य सुखसमाधानाने उजळून टाकतात। त्यासाठी आपण फक्त एकच करायचं, त्यांचं अखंड नामस्मरण करायचं, त्यांच्या जपात रममाण व्हायचं, त्यांच्याच स्नेह भरल्या नजरेत विरघळून जायचं। स्वामी आपलेच आहेत ही खूणगाठ कधी विसरायची नाही। स्वामींच्या मठात रोज जाऊन त्यांचं दर्शन घेत संवाद साधला तर स्वामी आपल्या सोबत आहेत ह्याची आपल्याला खात्री पटते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 20 मे. भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. दुःखाचं मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर. रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख. कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला. जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती रामराया विण समाधानाला न देती. जे जे वैभव जगती ते ते आले हाती, वाया सर्व जाते हाती न येता रघुपती. परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण. काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार, हा झाला त्याचाच विस्तार. तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले. काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती. म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही. व्यवहार सद्वासना सदाचरण, लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन, सर्व काही रामाविण वाटे शून्य. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती, सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती. प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा, तोच प्रपंची सुखी जाणा. प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडोनी साचे. भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे. मी करता नव्हे जाणून करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. कली जेथे शिरला त्याने राम दूर केला. भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून, हेच प्रापंचिकास मुख्य साधन. करता मी नव्हे करता राम, ही मनात जाणून खूण करावा व्यवहार जतन. रामा परते हित मानी त्याचा होई घात. जो वर करता मी हे ध्यानी, तो वर मन न लागले राघव चरणी. मी पणा टाकावा अभिमान सोडावा, सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा. ज्याने केले सर्वच रामास अर्पण, तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न भावे आपण धनी, करता राम जाणून मनी. राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. म्हणून रामास भावे अनन्य शरण, दुःख दूर भावयास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा, ज्याने जोडला राम राणा. ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन. अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगावाति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

0: अधिक मास पोथी अध्याय चौथा। श्री गणेशाय नमहा।
1: श्री कृष्ण धर्मराजाला म्हणाले,
0: मी तुम्हाला पूर्वीचा इतिहास सांगतो। ही पांचाली तुमची पत्नी पूर्वजन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती। तिच्या जन्मवेळी तिची माता मरण पावली। पित्याने तिचं प्रेमाने पोषण केलं। तिला त्याने पुष्कळ विद्या शिकवून चतुर केलं। ती वयात आल्यावर इतर स्त्रियांची लग्न झालेली पाहून आपलंही लग्न व्हावं असं तिला फार वाटू लागलं। मेधावी पुष्कळ दिवस वर संशोधनासाठी हिंडला, पण कुठेही जुळलं नाही। तो खूप थकला आणि एके दिवशी अशक्तपणामुळे मूर्छित पडला आणि मरण पावला। मरताना त्याने विष्णूचं स्मरण केल्यामुळे तो वैकुंठात गेला। मुलीने इकडे खूप विलाप केला। तिचं रडणं ऐकून आसपासचे कित्येक लोक तिची करुणा येऊन तिथे आले आणि सर्वांनी मिळून तिचं सांत्वन केलं आणि मेधावीच्या प्रेताचं दहन केलं। मुलगी एकटीच राहू लागली। काही दिवसांनी तिथे दुर्वास मुनी आले। धर्मा, ह्या दुर्वासांनीच कुंतीला तुझ्या मातेला देवांना आवाहन करण्याचे मंत्र दिले होते। हे फार ज्ञानी आणि शीघ्रकोपीही आहेत। ते दीर्घायुषी आहेत। माझ्या बाबतीत त्यांची एक कथा सांगतो। ते माझ्याकडे आले आणि मला आणि रुक्मिणीला त्यांनी घोड्यांप्रमाणे रथाला जोडलं आणि ते रथात बसले आणि आम्हाला रथ ओढायची आज्ञा केली। आम्ही रथ ओढू लागलो। रुक्मिणीला खूप तहान लागली। तेव्हा तिची दया येऊन मी माझ्या पायाने भूमीला दाब दिला आणि गंगा उत्पन्न केली। रुक्मिणीच्या तोंडामध्ये गंगेची धार पडली। त्याचाच राग दुर्वासांना आला आणि त्यांनी आम्हाला शाप दिला। माझी मर्यादा राखली नाहीस, पत्नीचे लाड करतोस, तुझा आणि पत्नीचा घोर वियोग होईल। रामावतारात हा शाप भोगावा लागला। हे दुर्वास मुनी त्या कन्येच्या घरी आले। तिने त्यांचा पाहुणचार केला, आपली ओळख सांगितली आणि त्यांनी म्हटलं, मेधावी ऋषी धार्मिक आणि तू त्यांची कन्या ज्ञानी आणि व्रतस्थ आहेस। कैलासाहून बद्रिकाश्रमात जाताना तुला भेटून जावं म्हणून आलो। तुझं कल्याण असो। तेव्हा ती कन्या म्हणाली, आपल्या आगमनाने आणि दर्शनाने माझं हितच होणार ह्यात शंका नाही, पण माझं लग्न होत नाही म्हणून मी फार दुःखात आहे। मला जगावंसं वाटत नाही। माझं दुःख दूर करता येईल का? आपण कृपा कराल का? मला उत्तम वर मिळावा म्हणून मी काय करू? असं बोलून ती उदासपणे स्वस्थ राहिली।

द्विज बाळे तुवा सर्वोत्तम आचरिले पितयाचे कुळ उद्धरिले यात संशय नसेची मेधावी ऋषींची तपश्चर्या अनुपम असे म्हणोनिया तियेचे फळ तू सुशीला तनया झाली सहेची असे पै कैलासाहूनी येत असता।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण चौथा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, रोज केळीच्या पानावर फक्त सौम्य अन्न जसं भात, भाजी, आमटी, पोळी किंवा भाकरी, लिंबू, वरण, मीठ इत्यादी घ्यावं. मासांती द्विजाला भोजन द्यावं आणि त्याला यथाशक्ती दक्षिणा द्यावी. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे दादा सबनीस यांचं आणि स्वर आहे मुग्धा बापट आणि सहकारी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्ट मध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवीत व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com. फोन 9890009553.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी

0: आम्ही महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30
1: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण ग्रंथराज दासबोध पाहतो आहोत. दशक दुसरा समास नवमा घेणार आहोत. मागच्या समासात समर्थ सांगून गेले, ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्रांपाशी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप. महत्वाची ओळी आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा समास जो घेतलेला आहे तो विरक्त लक्षणांचा समास घेतलेला आहे. वस्तुतः हे गुण सर्वांपाशी थोड्याफार प्रमाणात असावे, परंतु इथं जो विरक्त पुरुष त्याचं वर्णन समर्थाने केलेलं आहे, हा नुसता संसारातल्या अशाश्वतेबद्दल, त्या संसारामध्ये कुठलीही गोष्ट शाश्वत नाही हे लक्षात आल्यामुळे जे वैराग्य प्राप्त होतं आणि तो एकांतात जाऊन राहतो, असा विरक्त पुरुष इथं अभिप्रेत नाहीये. तर ज्याला हे सगळं ज्ञान लक्षात आलेलं आहे, साधनेने त्याने अनुभव घेतलेला आहे, आणि असा पूर्ण झालेला महापुरुष केवळ एकांतात न राहता इतर मंडळींनाही त्या मार्गाची ओळख करून द्यावी, त्या मार्गावरून चाललेला दाखवावं, शिकवावं, आणि जीव खऱ्या अर्थाने कृतार्थ होऊन जावा यासाठी काय करावं, आणि पर्यायाने प्रत्येक जीवाची कृतार्थता असते, त्याच्या जोडीनं समाजही तसा बनत असतो, देशही तसा बनत असतो. त्यामुळे देशाचा विचार करणारे, समाजाचा विचार करणारे समर्थांसके महापुरुष ही लक्षणं मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतायत की ज्या योगे वाचणाराने ती लक्षणं अंगी बाणवावी. म्हणून इथं विरक्त लक्षणं सांगताना देखील प्रत्येक लक्षण महत्वाचं आहे, ते आपण लक्षात घेऊया. डोळ्यासमोर समर्थांसारखा महापुरुष ठेवूया आणि ही लक्षणं त्यांना कशी लागतात ते बघूया. किंवा जी जी मंडळी अशी पूर्ण बोधावर गेली आणि लोकांकरता काम करत आहेत, ते आपण डोळ्यासमोर ठेवा. इथं समर्थ म्हणतात, ऐका विरक्तांची लक्षणे की विरक्ते असावे कोण्या गुणे. विरक्त कुणाला म्हणायचं? नुसते भगवे कपडे घातले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, टिळा माळा केल्या आणि कुठेतरी जाऊन अरण्यात कसं तरी खातोय, कसं तरी वागतोय, कुठेतरी बसतोय, म्हणजे त्याला विरक्त म्हणायचं नाहीये. अंतःकरणातून विरक्ती अपेक्षित आहे आणि ती ही बोधाने आलेली विरक्ती पाहिजे. नाही तर राग रागे निघोने गेला ते भांड भांडोशी गेला असं उपयोगी नाही आहे. तो ज्ञान समजून निघून गेला, ज्ञान झालं पाहिजे, आणि मग लोकांच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करण्याची, राष्ट्र प्रपंच जसा समर्थाने केला अशा तऱ्हेचं थोडंफार काम करावं म्हणून जो करत असतो तो. असे गुण असल्यानंतर काय होतं? जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी असे. समर्थ म्हणतात हे गुण आले किंवा अशी विरक्तीची लक्षणं दिसली म्हणजे त्याच्यामध्ये योग्याचं सामर्थ्य बाणत. योगी याचा अर्थ देखील आपण नीट लक्षात घेऊया. एखादी व्यक्ती ध्यानाला बसायला लागली म्हणजे लगेच ती योगी होत नाही, ती योगाची साधना करायला लागलेली आहे. शाळेमध्ये एखाद्या मुलाला घातलं म्हणजे अजून तो पूर्ण झालेला नाही, आत्ता कुठं धुळाक्षर गमघन काढायला लागलेला आहे. एखाद्या मुलाने मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली की लोक त्याला डॉक्टर म्हणायला लागतात, तथापि अजून तो डॉक्टर झालेलाच नसतो, फक्त आत्ता कुठं त्यांनी प्रवेश घेतलेला असतो. तसं योगी ह्याचा अर्थ सुरुवात करणारा योगी, इथंपासून ज्याचं जीवशिवाशी ऐक्य साधलेलं आहे असा योगी महापुरुष. इथपर्यंत अनेक अंगांनी योगी हा शब्द वापरला जातो. इथं पुन्हा समर्थ म्हणतात, जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करता महिमा चढे विरक्तांची. हा विरक्ताची सत्कीर्ती वाढते. रावणाची देखील कीर्ती झाली पण ती अपकीर्ती होती, सत्कीर्ती नव्हती. आज देखील वर्तमानपत्रात अनेकांचे फोटो छापून येतात, नावं येतात, ती सत्कीर्ती नसते, अपकीर्ती असते. गुन्हेगारांचे देखील फोटो येतात आणि येन केन प्रकारेन प्रसिद्ध पुरुषो भवे असं म्हणणारी मंडळी पुष्कळ वेळा फोटो छापून यावेत म्हणून काही काही गोष्टी करत असतात. असं इथं अभिप्रेत नाही, सत्कीर्ती पाहिजे आहे. आणि जेणे सार्थकता घडे, ज्या गोष्टीमुळे जीवनाचं सार्थक होतं आणि विरक्ताला महिमा चढे, मोठेपण सहज प्राप्त होतं. पण मोठेपण प्राप्त व्हावं म्हणून काही करायचं नसतं, त्याच्या करण्याने मोठेपणा लोक त्याला देत असतात. आणि ते लोक मोठेपणा देत असताना देखील त्या मोठेपणाचं आपल्याला कुठेही स्पर्श होऊ न देणं, ह्याविषयी सावधपणा बाळगणारा असा तो विरक्त पुरुष असतो.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: शिवपूजा कशी करावी? मार्कंडेयाच्या काळातली शिवपूजा वेगळी आहे, ते युग वेगळं आहे, तो काळ वेगळा आहे. तिथे इतक्या तपशिलाने ते करता येणार आहे? कलियुगात हे सगळं जमणार आहे का? म्हणून म्हणलं लगेच मध्यम मार्ग आहे. मार्कंडेय म्हटलेत अशी अशी पूजा करावी असं असं त्याला महात्म्य आहे, नाही जमलं. पुढं मग कलियुगात कसं करावं? मग त्यातले प्रकारही बदलले आहेत. याच्याऐवजी असा प्रकार केलास तरी ती शिवपूजा आहे असं मान्य होईल. वत्सा, फार मनाला त्रास करून घेऊ नकोस. त्याही शिवपूजेच्या बदललेल्या प्रकाराचं महात्म्य सांगितलंय की हा प्रकार बदलूनही पूजा होते. मग ह्या अनुषंगाने ओंकारेश्वराचं महात्म्य आहे, कपर्दिकेश्वराचं महात्म्य आहे, पिशाचं मोचन कुंड म्हणून जे आहे त्याचं महात्म्य आलंय, शंकुकर्ण नावाची एक कथा आली आहे, मंदाकिनी महात्म्य म्हणजे गंगा महात्म्य आलंय. ही कथा मात्र माझ्यावर जबाबदारी दिलेल्या तीन पुराणांमध्येच मी अजून असल्यामुळे, काही असे श्रोते असतील की ज्यांनी इतर पण पुराणं ऐकली आहेत, ही कथा कुठे आली आहे का नाही माहीत नाही, पण मला ही विशेष वाटली. काहीतरी एक प्रसंग असा झालाय की ज्यामुळे वेदव्यासांनी वाराणसी नगरीला शाप देऊन टाकला. म्हणजे बुवा, तुम्ही हे वाचलंय म्हणता आणि काहीतरी एक प्रसंग झाला म्हणता, म्हणजे काय? म्हणजे हेच तो प्रसंग जर आत्ता सांगितला तर मग त्या अध्यायात काय सांगू? असं काय असतं, मालिका जर चालू ठेवायची असेल तर टी व्ही मालिकेमध्ये असा असतो सस्पेन्स ठेवून द्यायचा असतो. आणि उद्याच्या भागात असं दाखवायची पाटी आणि वर चित्र काय दाखवायचं, तर महर्षी एकदम अशी रागवून व्यास काहीतरी वाराणसा शाप देत आहेत एवढंच दाखवायचं. बस हे उद्याच्या भागात आहे. आता ते का देत आहेत वगैरे ते उद्या बघा ना, अशी गंमत असते. म्हणून एक असा प्रसंग झाला ज्यामुळे व्यासांनी वाराणसीला शाप दिला, मग तो कसा उशाप झाला वगैरे वगैरे वगैरे तो विषय. 34वा अध्याय प्रयाग तीर्थाचं महात्म्य आहे आणि हे सांगणार कोण कोणाला? मार्कंडेयाने युधिष्ठिराला केलेला उपदेश आहे. बघ, माघ मासाचं महात्म्य आहे, माघ मासातल्या स्नानांचं महात्म्य आहे, पण हे सगळं गंगेच्याच भोवती फिरायचं का? नाही. 37वा अध्याय यमुनेचं महात्म्य आहे. 38व्या अध्यायामध्ये या विश्वामध्ये जी 9 द्वीप आहेत त्याचं वर्णन आहे. 39वा अध्याय 7 लोकांचं वर्णन करतो. 7 लोक म्हणजे 7 माणसं नव्हेत. 9 भुवः स्वः महः जनः तपः सत्यम. या सगळ्या विभूती सत्य लोकात असतात, आपण भू लोकात आहोत, भू मध्ये आपण. या पायऱ्या चढून जाऊन सत्य पदापर्यंत जातो मनुष्य. या मधल्या 7 लोकांचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. आणि त्या सत्यापर्यंत पोचलं की तो सूर्यप्रकाशच दिसणार. गायत्रीचा मंत्र आहे तो, सविता गायत्री. तिथे जर पोचलास, समजा नाही पोचलास, तरी सुद्धा ऋषी म्हणतात तिथे उभं राहून तो सूर्य आदित्य कसा दिसतो, त्याचा रथ कसा दिसतो, काहीतरी काय सांगतो म्हणले आपण. अहो, लांबून एक नुसता गोळा दिसतो आदित्य, म्हणजे कुठून दिसतो गोळा? भूमधून. अजिंठा आणि वेरूळची लेणी 25 किलोमीटरवरून काय दिसतात? दगडच. दोन किलोमीटरवर जा, आता काय दिसतं? हा, आता काही काही ठिकाणी त्याच्यात हे दिसतंय, इथं घर दिसतंय, इथं कमानी दिसत आहेत काही काही केलेल्या. प्रवेशद्वारापर्यंत जा, मग काय दिसतं? 20 किलोमीटरवरती उभं राहायचं नाही. तुम्ही काय सांगताय वेळेसारख्या, त्याला गरज काय असतो, त्याला हे काय असतं? गोळा तर आहे, याचा अर्थ आपलं अंतर बरंच लांब आहे इतकाच त्याचा अर्थ आहे. सत्य लोकांमध्ये उभरवून या ऋषीने ते पाहिलेलं आहे. सूर्याचा रथ कसा असतो, त्या रथावरती कोणकोणत्या देवता असतात, त्यांची वर्णन कशी असतात, सूर्याच्या हाती 7 दोऱ्या कुठल्या असतात, सूर्यापासून ग्रहाचं मापन कोणत्या पद्धतीनं करतात. काय ऋषी म्हणजे काय दाढाजाटा वाढवून उद्योग नसलेली माणसं जंगलात बसलेली नव्हेत? कवडा खगोलाचा अभ्यास पाहिजे. इथे बसून ते सूर्यापासून इतर ग्रहांची अंतर सांगतायत. आणि आश्चर्य एक आहे, ही 3 पुराणं वाचली त्याप्रमाणे ग्रहगोलांच्या वर्णनाचा विषय जिथे जिथे आहे, ते बाकीचे पण 5-6 पुराणांचे तपशील पाहिले, बाकी अनेक कथांमध्ये बदल आहेत, यात अशी आहे त्यात तशी आहे. पण 18 पुराणातल्या सूर्यापासून ग्रहांच्या अंतरांमध्ये कोणीच बदल केलेला नाही. खगोलाबद्दल सगळे इतके ठाम आहेत की अमुक ग्रह इथपासून इथेच आहे. बर, इथंच नव्हे तर 42व्या अध्यायात ते सांगतात, नुसता सूर्याचा नाही चंद्राचाही रथ असतो. तो कसा? 42व्या अध्यायात. त्यानंतर आपल्याला नको असलेलं काही ऐकायला लागणार आहे, ते म्हणजे 7 पातळं कशी असतात. मेरू पर्वताची या पृथ्वीवरची स्थिती काय आहे, जम्बुद्वीपामध्ये कोणते पर्वत आहेत आणि कोणत्या नद्या आहेत, हा विषय इतका सगळा तपशिलाने सांगितल्यानंतर ऋषी एका मुख्य विषयाकडे येतात, वैकुंठाचं महात्म्य. साहजिक आहे ना, सगळी पृथ्वी आधी दाखवणार, मग वैकुंठावरती कॅमेरा पॅन होणार. आधी नुसतं वैकुंठ कशाला दाखव? मग त्या वैकुंठातल्या पुष्कर द्वीपाचं महात्म्य आलंय. आणि याच्यातच 50व्या अध्यायामध्ये मागचे 28 व्यास सांगितले आहेत, 27 सांगितलेत, 28वे म्हणजे कृष्णद्वैपायन आत्ताचे आहेत ते. आणि मग पहिल्या भागाचा समारोप 51व्या अध्यायामध्ये. कलियुगात महादेवांचे कोणते अवतार आहेत? रामायणामधला महादेवांचा अवतार महारुद्र आम्हास इथपर्यंत माहिती आहे, पण महारुद्रांच्या किंवा रुद्रांच्या कलियुगामध्ये काय विभूती आहेत, हा विषय 51व्या अध्यायात आहे. इथं पहिला प्रकार संपतो, ज्याच्यामध्ये काही गोष्टी तरी आहेत ते नेमकं आधी संपून जातं. आणि पुढच्या 44 अध्यायात एकही कथा नाही, पण घाबरायचं नाही, याच्यात नसली म्हणून काय झालं, आपल्याला खूप येतात, त्यामुळे याच्या विषयाला अनुसरून आता ते थोडं रंजक राहायला पाहिजे. यासाठी इकडची तिकडची पुराणातली, इतिहासातली, संतांच्या चरित्रातली, पंचतंत्रातली कुठलाही मसाला घातला तरी हरकत नाही, भाजी चांगली लागली पाहिजे, ती शेवटपर्यंत चालू राहिली पाहिजे. हो, नाही तर मसाला दूध कितीही चांगलं असलं ते किती वेळा पिता येईल आणि ते किती पिता येईल याला मर्यादा आहेतच. त्याप्रमाणे इथे मात्र ईश्वर गीता सुरू होते. या ईश्वर गीतेमध्ये मी ज्या ज्या कथा सांगेन त्या ह्याच्यात आहेत का नाही बघायला जाऊ नका, कारण नसणारच आहेत, ह्याच्यात कथा नाहीच आहेत. त्याला अनुसरून विविध कथा मी सांगत जाईन. नुसतं डॅन डॅन डॅन डॅन 44 अध्याय काय ते वाचतो, कारण हे सावकाश वाचले तरी झोप येईल, म्हणजे अनुक्रमणिका सावकाश वाचली तरी झोप येईल असं म्हणतोय. मग तपशिलाने मी पाठ करत असताना काय होईल तुमचं, घाबरायचं नाही, ते सोपं करून सांगणार आहे मी. पहिला अध्याय आत्मतत्व निरूपण, दुसरा अध्याय गीतेचा आणि याचा दुसरा अध्याय एकच आहे, सांख्ययोग. परत तिसरा अध्याय सृष्टिक्रम वर्णन, चौथा अध्याय शिवभक्ती महात्म्य, पाचव्या अध्यायामध्ये एक छोटीशी कथा आलेली आहे ज्यामध्ये सर्व ऋषींना शिवदर्शन झालंय, पण ते कसं झालंय त्याचं एक वेगळं वर्णन आहे. सहाव्या अध्यायात भगवान शिवांच्याकडूनच मुक्ती कशी असते याचं निरूपण आहे, यासाठी कसा अभ्यास करावा त्याच्या निरूपणात सातवा अध्याय सांगतो ईश्वराच्या 24 तत्वांचा मागोवा घेतला पाहिजे. ईश्वराची 24 तत्व आहेत, पटकन संख्या ऐकल्यावर आपल्याला जवळची वाटेल, दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत. ईश्वराच्या या 24 तत्वांचा मागोवा कसा घ्यावा दत्त संप्रदायाने आपल्याला फार अप्रतिम दाखवलाय. तसंच भक्तीमधली महेश्वराची 6 अंग आहेत, कोणती? तोच आठवा अध्याय. नवव्या अध्यायामध्ये महादेवाचं विश्वरूप दर्शन आहे, त्याचं फार सुंदर वर्णन आहे. मग हे विश्वरूप दर्शन मिळवण्याचं प्राप्तीचं साधन कोणतं हे 10व्या अध्यायात सांगितलंय, अर्थात सर्वांनाच माहीत असल्यामुळे 11 क्रमांकाचा अध्याय अष्टांग योग हा चला आहे. 12व्या अध्यायामध्ये ब्रह्मचर्याचा धर्म ते सांगतात. ब्रह्मचर्याचा धर्म याच्यामध्ये हे स्वच्छ सांगतायत, तपश्चर्या काळातील ब्रह्मचर्याचा धर्म. हे प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकाने जन्मतः स्त्री पुरुषांनी ब्रह्मचर्यच पाळलं पाहिजे असं पुराणकारांची सक्ती नाही. किंबहुना सगळ्यांनी ब्रह्मचर्यच फक्त पाळलं म्हणजे हे प्राप्त होतच याची खात्रीही नाही. ब्रह्मचर्य हा त्या तपश्चर्येमधला एक विषय आहे. तेव्हा ब्रह्मचर्य धर्म या शब्दाचा अर्थ विपरीत घ्यायचा नाही. मग तपश्चर्येच्या काळातला त्याचा नित्य कर्मविधी काय आहे तो 13व्या अध्यायात, बाकीचे आचार काय आहेत ते 14व्या अध्याय आहेत. समजा हेच मला भगवान शिवांचं विश्वरूप हे ब्रह्मचर्य न करता करायचं असेल तर मग गृहस्थात असताना काय काय करशील, मग त्यावेळचा गृहस्थ धर्म कसा असेल, हे तप करताना 16व्या अध्यायात तुझा आचार कसा असेल, 17व्या अध्यायात गृहस्था धर्मामध्ये राहून तुला शिव विश्वरूप दर्शन घ्यायचं असेल तर भक्ष काय अभक्ष काय ते कसं पाळलं पाहिजे, नित्यकर्म काय 18वा अध्याय, 19व्या अध्यायात तू भोजन कसं केलं पाहिजेस. म्हणलं हे कशाला उगे एवढ्या तपशिलाने सांगतायत, लक्षात येईल एखादा शास्त्रीय शोध लावायचा असतो तेव्हा खरंच इतका तपशील महत्वाचा असतो. न्यूटन सारखा किंवा गॅलिलिओ सारखा एखादा शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन एखादा प्रयोग करत असेल तर त्याने जेवावं काय हेही ठरवावं लागतं त्याला. शोध करण्यासाठी तो 2 तास काम करणार आहे आतमध्ये, पण बाकीचे 22 तास त्याला बरीच पथ्य पळावी लागतील. इतकं इतकं झालं तर त्या 22 तासानंतरचे 2 तास तो काम करू शकणार आहे आत. त्याचा आचारधर्म त्याला ठरवावा लागेल. जिथे ऑपरेशन पूर्वी डॉक्टरला हे पळावं लागतं, सोन्याचं वजन जर करायचं असेल सोनाराला तर आजही सोनार हातपाय धुतल्याशिवाय नाही करत. तुम्हाला नाही दिसणार पण हाताच्या असलेल्या धुळीच्या कणाने सुद्धा सोन्याचं वजन बदलत. पण सोनं तोडणारा जो तराजू आहे त्याच्यावरती या हाताची अशी झटकून माती टाका त्याचं वजन येतं. आता हा नियम कोळसं मोजायच्या वेळेला नाही, कोळशात काय मिळेल तू उभं राहिलास तरी काय फरक पडणार आहे आम्हाला त्याच्यामध्ये. पण सोनं मोजताना हा नियम नाही चालू शकणार मला. मग एवढेच हात का धुतले पाहिजे, तेवढेच हात का पुसले पाहिजे, कारण मला सोन्याचं काम करायचं आहे. हिऱ्याला जेव्हा पैलू पडतात, तुम्ही कधी बघितलेत, माझ्या अत्यंत परिचयाचा अत्यंत जवळ आपल्या

ते झाल्यानंतर हे कपडे झटकायचे नाहीत. हिरेचा पैलू पडणाऱ्या माणसाचा नियम जर बघायचा असेल तर कपडे झटकायचे नाहीत. हा काही नियम कोणासाठी? त्याच्यासाठी आवश्यक आहे, कारण खरंच त्याच्या अंगावर इतके हिऱ्यांचे कण आत्ता असतील की हे सगळे एकत्र करून सोनाराला एक छान वेगळं डिझाईन करता येतं. ते हिऱ्याचे छोटे छोटे कण सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बसून सुंदर हिऱ्यांची डायमंड माळ करता येते. त्यामुळे ह्यांनी कपडे झटकायचे नाहीत, अत्यंत अलगदपणे काढून ठेवायचे. तो गाऊन सारखा असतो, नुसता सोडून त्याला तू पाय उचलून बाजूला जा. तो गाऊन वेगळ्या विशिष्ट कापडाने तो सोनार पुसून घे. ज्याचं ज्याचं जे काम आहे त्याच्या त्याच्या पद्धतीनं करा. आता जेवण कसं करायचं हे काय ठरवायचं असतं का? आपण परीक्षेच्या वेळेला नाही हा विचार करत, केला होतास की दहावीच्या वेळेला सुद्धा? मुलांच्या नातवांच्या वेळेला करतो, आपण स्वतःच्याही वेळेला करतो. आई नको आता भात देऊस का, मला अभ्यास करायचा आहे पुढे. मग आई सुद्धा म्हणतच होती, हे भाताने काय होत आहे, काय होत आहे तुम्हाला माहिती आहे फक्त. हा स्वतःच्या अधिकाराचा विषय असतो. त्याच्यानंतर थोडा अप्रिय विषय आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येकच जण ते करतच असल्यामुळे त्यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून जवळजवळ 5 ते 6 अध्याय विधिवत श्राद्ध कसं करावं या विषयावर आहेत. पुन्हा ह्या विषयासाठी 6 अध्याय खर्च केल्यानंतर 7व्या अध्यायात परत ऋषी सांगतात, एवढं नाही जमलं तर काय करायचं सांगतो. हा बाळा. खरी गोष्ट आहे, पहिल्यापर्यंत खूप आग्रह करायला लागतो, नाही एवढं आलंच पाहिजे मग बरं ठीक आहे. तर मग त्यानिमित्तानं दानधर्म कसा करावा आणि मध्यम श्राद्ध कसं साधावा, मग दानधर्माचा विषय त्या ठिकाणी घेतला आहे. आणि शेवटच्या अध्यायांमध्ये कुर्मपुराण सांगतं, तू ह्यातले आचारधर्म ऐकलेस, आता जर तुला जाणवलं असेल की अरे बापरे आपण यातलं वरच केलं नाही की, तर ह्याला प्रायश्चित्त काय? म्हणून पुढचे 5-6 अध्याय प्रायश्चित्त विधी आहेत. प्रायश्चित्त विधी याचा अर्थ तुम्ही पापच केलं असलं पाहिजे असं नव्हे. हे माझ्या जीवनातलं तेव्हा राहून गेलं, ते कसं मी भरून काढू, असा सुद्धा याच्यामध्ये विचार घेतला गेलेला आहे. तेव्हा प्रायश्चित्त या शब्दामध्ये सातत्याने आधी पातक असतं असं डोक्यात विचार घेऊ नका. किंबहुना ऋषींचं विचार अधिक व्यापक असा आहे की ते म्हणतात पातकाचेही 5 प्रकार आहेत, मुख्यतः 2 आणि शरीर पातळीवर मोजायला गेलं तर 5, पण तरी सुद्धा या महत्वाच्या 2 प्रकारात ते म्हणतात, 1 जाणीवपूर्वक झालेलं पातक आणि 2 अजाणता किंवा असहाय्यते पोटी झालेलं पातक. हे पाप आहे मला कळत होतं, पण याच्या विना माझं इतकं काही अडलं होतं की मला ते टाळता येत नव्हतं. त्याला असहाय्य पातक. आत्ताच्या आत्ता तू त्या देवळासमोरचे 10 रुपये चोरून आण, मला कळतं हे पाप आहे मी नाही आणणार. तू नाही आणलंस तर तुझा धाकटा भाऊ इथे याला मी मारून टाकीन. मी चोर आहे हे पोलिसांना माहिती आहे, माझा फोटो पोलीस ओळखतात, मी देवळापाशी गेलो पोलीस मला पकडतील. तुला काय चोर म्हणून लोक ओळखत नाही, तू सहज देवळात जाऊ शकतो, तू रोज जाणार आहेस. बुवा तिकडे जाऊन 100 रुपये चोरून आणा, तुमच्या मुलाला मारतो. आता ह्या मुलाला वाचवण्यासाठी हे पाप हे कळत असताना मला करायची इच्छाही नसताना होऊन जाते गोष्ट. मातृदेवो भव पितृदेवो भव हे अगदी मान्य असताना सुद्धा एखाद्या वेळी एखाद्या प्रसंगात रागाच्या भरात मी बोलून जातो आईला,

0: मी बोलून जाते वडिलांशी, माझ्या गुरूंशी भांडण करते. मनात नव्हतं मला करायचं, पण त्या क्षणाला माझी मनस्थिती माझ्या ताब्यात नव्हती. तो प्रसंग असा विचित्र होऊन गेला. अरे बापरे, आपण तो गुरुला शिव्या घातल्या. असाही पाप आहे ते. अशा अनेक गोष्टीची प्रायश्चित्त याच्यात आली आहेत. आणि प्रायश्चित्त म्हणजे सुद्धा परत घाबरायचं कारण नाही, असं काही भयानक त्याच्यात लिहिलेलं नाही. बापरे, आता प्रायश्चित्त म्हणजे बहुतेक 3 वर्ष गोमूत्र पिऊन राहा, 4 दिवस, असं काहीतरी भयानक याचं. ऋषींना सर्वसामान्य जीवन समजतं, त्यामुळे त्यांनी इतकी सुलभ कित्येक प्रायश्चित्त दिली आहेत. आणि या प्रायश्चित्तांसाठी मग पुढे तीर्थ महिमा आलाय. हे प्रायश्चित्त करायचं असेल ते अशा अशा तीर्थक्षेत्रांमध्ये केलंस तर फार मोठा त्याच्यामध्ये तुला पुण्याईचा वाटा मिळेल बाळा. यासाठी अनेक तीर्थांचं महात्म्य आलंय. तसा जवळजवळ 1-2 अध्याय इतका मोठा कालखंड नर्मदा तीराचे महात्म्य असाही आलाय. या नर्मदा तीरी काय काय आपण मानसिक तप, वाचिक तप करावीत, ज्यायोगे कशा कशातनं प्रायश्चित्त मुक्ती आपली मिळते, असा विचार हा खरं शेवटी आलाय. भगवान महाविष्णु महाराज की जय. सहा 6000 श्लोकांचं हे कूर्म पुराण, ज्याची सुरुवात कूर्म रूपामध्ये असलेल्या भगवंतांच्या उपदेशाने होते, पण पहिला 1 अध्याय समाप्त होताच पुढच्या अनेक कथा ऋषींमधले श्रेष्ठ असे ज्यांना सूत असं म्हटलं आहे त्यांनी सांगितले आहेत. काही कथा व्यासांनी पुढे सांगितले आहेत, त्यामुळे अनेकांना जो प्रश्न पडला कि पुराणाचं नाव कूर्म असताना कृष्ण कथेपर्यंतच्या सर्व कथा यामध्ये कशा, तर पुढील सर्व कथा व्यासाने सांगितल्या आहेत. आणि पुराणांचं नाव जरी कूर्म पुराण, वराह पुराण असं असलं तरी सुद्धा कित्येक पुराणांची सुरुवात फक्त त्या अवतारामध्ये असलेल्या भगवंतांच्या मुखातून झाली आहे, पण बाकी अनेक कथा, तसं म्हटलं तर मत्स्य, कूर्म, वराह हे सर्व विष्णू अवतार असताना शिव महात्म्यानुसार शिवपुराणातल्या सुद्धा काही कथा यामध्ये येऊन गेल्या आहेत. याचा अर्थ इतकाच वाटतो की वेगवेगळ्या यज्ञांच्या समापनाच्या काळात या ऋषी मंडळींच्या चर्चेमधून ज्या अनेक कथा झाल्या त्याचं एक विशिष्ट संकलन आहे. अनेक कल्पामध्ये झालेल्या कथांचं हे संकलन असल्यामुळे त्यात किंचित मागे पुढे भेद संभवतो. भगवत गीता ही एकच गीता आम्हास माहीत आहे, पण अशा अनेक गीता आहेत. याचा विचार करता कूर्म पुराणाचा संपूर्ण अर्धा भाग ईश्वर गीता या नावाने प्रसिद्ध आहे. आणि या ईश्वर गीतेचे शेवटचे अध्याय म्हणजे साधारणतः 29व्या अध्यायापासून ते 44वा अध्याय यामध्ये कोणत्या पातकांना कोणते प्रायश्चित्त विधी आहेत आणि या प्रायश्चित्त विधींच्या पुढे जाऊन तीर्थक्षेत्रामध्ये कोणते विधी करावेत आणि त्याही पुढे जाऊन या पुराणामध्ये नर्मदा महात्म्य असे विशेष दोन अध्याय आले आहेत. म्हणून आपण काल असं ठरवलं की प्रायश्चित्त विधी आणि नर्मदा महात्म्य हा विषय आज करू. म्हणजे पुढील तीन दिवस जे आपलं या ठिकाणी वास्तव्य आहे, या वास्तव्यातल्या प्रत्येक क्षणाला आपण काही विशेष स्थानावर आहोत याचा आनंद येत राहील. मनामध्ये ती वस्तू असली म्हणजे मग शरीराला तो अनुभव आपोआप येऊ लागतो. कित्येक अनुभव पटकन शरीर साध्य नसतात पण मन साध्य असतात.
1: भगवान महाविष्णु महाराज की जय.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। खरं तर शेतकरी अस्वस्थ झाला होता, केवळ बैल गेला नव्हता तर पूर्वजन्मातली हरिणीच्या रूपातली आपली माता गेली हे दुःख शेतकऱ्याला असह्य झालं होतं, इतकं की हरणाच्या पाडसासारखा तो सैरभैर झाला होता, स्वामींच्या भोवती घोटाळत होता। स्वामींच्या ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्या ह्या भक्ताला सुद्धा मोक्ष हवा आहे, परंतु शेतकऱ्याची वेळ अजून आली नव्हती। शेतकरी सतत विनवत होता की स्वामी मला सुद्धा मुक्त करा, मला मोक्षाच्या वाटेवर नेऊन सोडा। स्वामींनी शेतकऱ्याच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवला, त्याला जवळ घेतलं। शेतकऱ्याला खूप बरं वाटलं, त्याचा ऊर भरून आला। स्वामी त्याला म्हणू लागले, माझ्या परमभक्ता, तुझा बैल मुक्त झाला, तुझ्या मुक्तीच्या क्षणाला अजून खूप वेळ आहे। तुझी भक्ती पाहून मी तुला आशीर्वाद देतो, तुला ह्यापुढे काहीही कमी पडणार नाही। लवकरच मी मंगळवेढ्यात येईन, मी काही काळ तिथेच राहणार आहे, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, माझं तुझ्यावर लक्ष आहे। शेतावर जा, अन्नधान्य पिकव आणि हे अन्नधान्य गोरगरिबांना वाटून टाक, उर्वरित आयुष्य लोकसेवेत घालव, त्यात तुझं कल्याण आहे हे तू लक्षात ठेव। रोज संध्याकाळी मजपाशी ये, मी तुझी वाट पाहतो आहे एवढं तू लक्षात ठेव। स्वामी शेतकऱ्याशी मोठ्या प्रेमाने बोलत होते आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते। शेतकऱ्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो घराकडे निघाला। रात्र पडली होती, रस्ता पायाखालचा होता। शेतकऱ्याला जाणवत होतं की प्रकाशाचा एक ठिपका आपल्या पुढे पुढे सरकतो आहे आणि पायाखालची वाट आपोआप उजळून निघत आहे। स्वामी आपल्याबरोबर गावच्या वेशीपर्यंत प्रकाशरूपाने येत आहेत हे शेतकऱ्याच्या लक्षात आलं। शेतकरी स्वामी विचारांनी भारावून गेला, त्याच्या मुखातून स्वामींचं नाव सतत पाझरायला लागलं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींनी आपल्या प्रत्येक भक्ताला दिलासा दिला की तू फक्त माझ्या चिंतनात गर्क राहा, तुझा योगक्षेम मी चालवीन, तू कसलीही काळजी करू नकोस। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही एक कायम लक्षात ठेवा की अंधार भरल्या रस्त्यावरून चालत असताना शेतकऱ्याच्या पुढे पुढे प्रकाशाचा एक तेजस्वी ठिपका जो चालला होता, त्याप्रमाणे स्वामी आपल्याबरोबर सदैव प्रकाशाचं रूप घेऊन चालतच असतात, इतकं की आपलं प्रत्येक पाऊल त्यांनी उजळून टाकलेल्या वाटेवरच पडत असतं। स्वामी केवळ आपली वाट उजळून टाकत नाहीत, तर आपलं आयुष्य सुखसमाधानाने उजळून टाकतात। त्यासाठी आपण फक्त एकच करायचं, त्यांचं अखंड नामस्मरण करायचं, त्यांच्या जपात रममाण व्हायचं, त्यांच्याच स्नेह भरल्या नजरेत विरघळून जायचं। स्वामी आपलेच आहेत ही खूणगाठ कधी विसरायची नाही। स्वामींच्या मठात रोज जाऊन त्यांचं दर्शन घेत संवाद साधला तर स्वामी आपल्या सोबत आहेत ह्याची आपल्याला खात्री पटते।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।